ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे, आणि ज्ञान भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे। अशाच भक्तिरसांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तिधारा। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

ईश्वर आपल्या भक्तीचा प्रेरणास्त्रोत. ईश्वर भक्ती म्हणजे परिपूर्ण आनंद. आपल्या ईश्वर प्राप्तीच्या प्रवासात आणि मनशांतीच्या सहवासात ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तिरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज। भक्ती रसांच्या अनेक रसांपैकी आपण नेहमीच श्रवण, कीर्तन, स्मरण आणि प्रार्थना करत असतो। मंडळी, आमच्या भक्तीधारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ईश्वर भक्तीचं श्रवण करूयात। ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा।

एक मन एक प्रार्थना, एक असतो तो ही आपलासा, त्याच्यासाठी त्याच्या दर्शनासाठी आणि त्याच्या कृपा आशीर्वादासाठी भक्तिलीन होऊयात. ऐकत रहा आपला कार्यक्रम भक्तिधारा, वेळ सकाळी 6 ते 7:30 पर्यंत फक्त आपल्या रेडिओ तेरणा 90.4 FM वरती. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़.

0: सतराव्या मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन। माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून भव्य दिव्य माहेर मंगळागौरी महोत्सवाचं रविवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता आयोजन। आनंद उत्साहासह भव्य आकर्षक बक्षिसं जिंकण्याची सुवर्ण संधी। स्थळ लेडीज क्लब धाराशिव।
1: प्रथम पारितोषिक 50,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 35,000 रुपये, तृतीय पारितोषिक 25,000 रुपये, प्रोत्साहनपर 11,000 रुपयांची 3 आणि 5,000 रुपयांची 2 पारितोषिके।
0: माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी किमान 10 महिलांचा ग्रुप असणे आवश्यक। ग्रुपमध्ये विवाहित एकल महिला असाव्यात, मुली नको। मुलींचा वेगळा ग्रुप असेल तर त्यांना वेगळी बक्षिसं देण्यात येतील। प्रत्येक ग्रुपला 5 ते 10 मिनिटाचा वेळ असेल। म्युझिक गाणी स्वतः आणावीत। भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन।

0: नोंदणीसाठी संपर्क लेडीज क्लब धाराशिव. नोंदणीची अंतिम दिनांक 4 सप्टेंबर 2026. अधिक माहितीसाठी संपर्क सौ नैना वाघ मॅडम, मोबाईल 9492-9941-80, सौ पुनगडे मॅडम 9420-2549, सौ जाधवर मॅडम 9404-2352-52, श्रीमती संगीता भोरे मॅडम मोबाईल 9850-2629-16.
1: तेव्हा माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सर्व महिला भगिनींनी सहभागी होऊन आनंद उत्सव साजरा करावा असं आवाहन जिल्हा परिषदेच्या तथा लेडीज क्लब धाराशिव अध्यक्षा माननीय सौ अर्चनाताई राणा जगदीश पाटील यांनी केलं आहे. स्थळ लेडीज क्लब धाराशिव.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। मित्रांनो, आपण आरोग्य मंत्र या कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणून घेत असतो की आपलं आरोग्य कशा पद्धतीनं सुदृढ ठेवावं, त्याला आपण कशा पद्धतीनं सुरक्षित ठेवावं, आणि आपल्याला जे वेगवेगळे आजार होत असतात त्याच्यापासून आपण स्वतःचं रक्षण कशा पद्धतीनं करायला हवं, आणि त्यासोबत जर आपल्याला असा कुठला आजार जाणवत सुद्धा असेल तर कुठल्याही पद्धतीचे स्वतःचे उपचार न करता किंवा आपण कुठले तरी ऐकून घरगुती उपचार न करता आपण तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवून आपल्या तब्येतीची काळजी घेणं गरजेचं असताना आपण ते सहसा करत पण असतो, आणि आरोग्यमंत्र कार्यक्रमाच्या माध्यमातून अशी जागृती आपण करत असतो। आज आरोग्यमंत्र या कार्यक्रमासाठी आपण रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे सोलापूर येथील कान, घसा आणि नाक या आजाराचे तज्ज्ञ डॉक्टर जलील मुजावर। ते सर्जन आहेत, MBBS MS त्यांचं झालेलं आहे, आणि सोलापूरमध्ये मुजावर हॉस्पिटल नावाचं त्यांचं एक खूप मोठं हॉस्पिटल आहे, खूप नामांकित असे डॉक्टर आहेत, आणि ते आज आपल्या रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत। आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की कान, घसा, नाक याचे आजार कॉमन कुठले असतात, आणि ते स्वतः सर्जन असल्यामुळे डेली त्या या गोष्टीला डील करतात, ऑपरेशन असतील किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे अनेक गंभीर आजार असतील कान, घसा आणि नाक या संदर्भातले, तर त्याच्यावरचे जे ऑपरेशन्स आहेत ते डेली करतात, डील करतात त्याशी, त्यामुळे त्यांना निश्चितच याचा खूप मोठा अनुभव आहे, आणि त्यांच्या या अनुभवाचं आपण कथन जे आहे ते आज ऐकणार आहोत, आणि आपल्याला याच्यातून खूप चांगली अशी महत्त्वपूर्ण अशी माहिती मिळणार आहे। डॉक्टर जलील मुजावर, मी आपलं स्वागत करतो रेडिओ तेरणामध्ये।
2: नमस्कार संजय।
1: डॉक्टर जलील जी, जसं मी आता एक छोटासा पाठ सांगितला की आपण एक सर्जन आहात आणि सोलापूरमध्ये नामांकित आहात, सोलापूरच नाही तर मराठवाडा असेल, आपण महाराष्ट्रामध्ये जरी पाहिलं तर आपण जे काही एकदम जटिल आणि अतिशय असे गंभीर ऑपरेशन असतात ते आपण केलेले आहात, आणि त्याच्यामुळे आपलं नाव पण खूप मोठं झालेलं आहे, तर आपण काय सांगू इच्छिता की कान, घसा आणि नाक हे माणसाच्या शरीरातले किती असे महत्त्वपूर्ण पार्ट आहेत?
2: ॲक्च्युली आपल्या शरीराचे जे एंट्री पॉईंट्स आहेत ते कान, नाक, घसा आहेत। त्यामध्ये घसा हे फार महत्त्वाचा अवयव आहे, जिथून आपण सेवन करतो, जे आपण डाएट घेतो, जिथून आपण बोलतो। तर स्वरयंत्राचे आजार आहेत, त्याच्यात खाण्यापिण्यात त्रास होण्यासारखे आजार आहेत, त्यात कॉमन टॉन्सिलचे आजार आहेत, आता गुटखा सेवनमुळे होणारे कॅन्सरसारखे आजार आहेत, आवाज बदलणे हे जास्त व्हॉइस वापरणे किंवा फॉल्टी आवाज वापरणे याच्यामुळे बदलले आवाज आहेत, तर हे घशाचे निगडीत हे फार कॉमन आजार आहेत। नाकाचे निगडीत जर विचार केला तर सध्याचं हे जे वातावरण आहे हे फार पोल्युटेड आहे, जे डस्ट आहे ते डस्ट नसून त्याच्यामध्ये बरेच केमिकल ॲड आहेत, आता क्या कन्स्ट्रक्शनमधल्या डस्ट आहेत, परत आपल्या ह्या व्हेकलच्या डस्ट आहेत, प्लॅस्टिकच्या डस्ट आहेत, त्याच्यामुळं नाकामध्ये ॲलर्जी हा एक फार म्हणजे कॉमन आजार सध्या झालेला आहे, आणि नाकात हाड वाढल्यामुळे जे श्वसन प्रक्रियेत जे बाधा होते ते एक त्याच्यातला कॉमन आजार आहे। कानाशी निगडीत जर बघितलं तर कानातून पू येणे, कानाचे पडदे फाटणे, ऐकायला कमी येणे किंवा कानात आवाज येणे, चक्कर येणे, ऐकण्याची प्रक्रिया कमी होणे हे कॉमन आजार आहेत। तर कान, नाक, घशात हे दिसून येणारे एक जनरल पॉप्युलेशनमधले आजार आपण सध्या डेली ओपीडीमध्ये बघत असतो।
1: अच्छा, आता जसं की आपण म्हटलात की हे कान, घसा आणि नाक या संदर्भातले जे कॉमन आजार आहेत, पण ह्या कॉमन आजारासाठी आपल्याला असे खूप सारे डॉक्टर्स आपल्याला ग्रामीण भागामध्ये किंवा शहरी भागामध्ये सुद्धा दिसून येत नाहीत, मग याच्यामुळे रुग्णांचं किंवा जे कॉमन लोकांचं आहे त्याचं दुर्लक्ष जास्त होतं आणि पुन्हा खूप मोठा आजार झाल्यानंतर तुमच्यापर्यंत पोहोचतात का, असं काही होतं का?
2: डेफिनेटली आपल्याकडं हेल्थ सिस्टम त्याप्रकारे इन्फ्रास्ट्रक्चर नसल्यामुळं बऱ्याच वेळा छोट्या गोष्टीसुद्धा निग्लेक्ट केल्या जातात। पहिलं तर पेशंटकडूनच निग्लेक्ट केलं जातं कारण आपल्या पब्लिकमध्ये ते अवेअरनेस नाही, त्याच्यानंतर त्याचे तज्ज्ञ कोणत्याही आजाराचा इलाज जेव्हा तुम्ही तज्ज्ञाकडे जाता तेव्हाच व्यवस्थितपणे होऊ शकतं फर्स्ट स्टेजपासून, पण आपल्याकडं ते इन्फ्रास्ट्रक्चर, हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर नसल्यामुळं आपली पब्लिक पहिलं अंगावर काढते लगेचच दाखवत नाही आहे. दाखवलं तरी ते तज्ज्ञ डॉक्टर नसतात. आपण एक आपले जे हेल्थ डॉक्टर आहेत पेरिफेरीचे ते पाहतात. तिथून ते जेव्हा त्यांच्या कंट्रोलमध्ये येत नाहीत तेव्हा ते आमच्यापर्यंत पोहोचतात. तर डेफिनेटली एक छोटीशी गोष्ट सुद्धा फार मोठी झालेली असते. तर माझं असं म्हणणं आहे की आपण हे मोठ्या आजारापर्यंत त्याचं निर्माण होईपर्यंत एखादी छोटी गोष्ट जरी आपल्याशी झाली तर हेल्थ हे फार महत्वाचं म्हणजे इश्यू आहे. तर प्रत्येक पेशंटने त्या तज्ज्ञ डॉक्टरांना जर दाखवलं तर ते अगदी सुरुवातीलाच तो आजार बरा होण्याची फार जास्त शक्यता असते. तर मला असं म्हणायचं की आपण जेव्हा एखादी गोष्ट कांना घशात जर काय त्रास होत असेल तर त्या तज्ज्ञाला दाखवलेलं आणि इलाज केलेलं फार बरं राहील की अगदी थोडक्यात ते आटोपात येईल.
1: आता याच गोष्टीला लागून जो पुढचा प्रश्न येतो तो असा येतो की हे समजायचं कसं, कारण कानाच्या आतला भाग असतो, नाकाच्या पण आतला भाग आहे, घशाच्या आतला भाग आहे आणि हे काही कॉमन सिम्पटम्स नाहीत की जसे कॉमन आजार असतात. मग ते आपण समजायचं कसं की माझ्या कानामध्ये त्रास होतोय, नाकामध्ये त्रास होतोय, घशामध्ये त्रास होतोय.
2: कानाशी निगडीत जर बघितलं तर कान दुखणे, कानातून पोळ येणे किंवा चक्कर येणे, कानात वेगवेगळे आवाज येणे किंवा ऐकण्याची प्रक्रिया कमी होणे हे फार म्हणजे लगेचच आपल्या लक्षात येणाऱ्या गोष्टी आहेत. हे जर आपल्याला लक्षात आलं तर आपण लगेचच कानना घसा तज्ञाला दाखवू शकता आणि त्यांचा एक महत्वाचा तुम्ही सल्ला घेऊन त्या प्रकारे ट्रीटमेंट करू शकता. आता घशासाठी जर बघितलं तर घसा दुखणे, आवाज बदलणे, खाण्यापिण्याला अडथळा तयार होणे किंवा घशात सूज येणे असे प्रकार झाले तरी आपण कन्सल्ट करू शकतो. नोज ब्रिदिंग प्रॉब्लेम जर होत असेल तर आपण कानना घशा तज्ञाशी संपर्क साधू शकता, कारण श्वास घेणे हे सुद्धा फार महत्वाची प्रक्रिया आहे. तर नाकाशी निगडीत आता शिंका येणे, सर्दी होणे, वारंवार सर्दी होणे, सायनस सारखे आजार निर्माण होणे, त्याच्यामुळे बऱ्याच दिवस राहिल्यामुळे हेडेक होणे ह्या जर गोष्टी असतील तर आपण त्या कानना घसा तज्ञाकडे लगेच जाऊन दाखवू शकता.
1: अच्छा, आता याच्यासोबत आता दुसरा जो एक विषय येतो तो असा की जर समजा कानाचा, घशाचा किंवा नाकाचा जर असा कुठला आजार झाला असेल तर त्यावेळेस बरेच जण काय करतात की सेल्फ मेडिकेशनचा भाग करतात. म्हणजे मेडिकलमध्ये जाणं, कान दुखतं काहीतरी द्या, मग ते काहीतरी ड्रॉप देणं, किंवा नाकामध्ये काहीतरी त्रास होतोय म्हणून तर नाकातला पण ड्रॉप देणं किंवा तुम्ही काहीतरी घ्या, घशामध्ये दुखतंय तर काहीतरी विक्सच्या गोळ्या घ्या किंवा काहीतरी तुम्ही असं करा. तर असं बऱ्याच वेळेस होतं, तुम्हाला काय वाटतं की यावेळेस?
2: हा फार महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारलेला आहे. आपल्याकडे मी सुरुवातीलाच म्हणण्यासारखं हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर फार कमी आहे, डॉक्टर्स फार कमी आहेत आणि लोकांमध्ये अवेअरनेस नसल्यामुळं हा भाग केला जातो. मला असं म्हणायचं आहे कोणत्याही आजाराचं निदान करून ट्रीटमेंट करणं हे म्हणजे पॉईंट टू पॉईंट झाल्यासारखं होईल. पण एखाद्या वेळेस आपण हे न करता उगं कान दुखते म्हणून मेडिकलमधून औषध घ्यायचे, पण कान दुखण्याचे 100 कारणं आहेत, घसा दुखण्याचे 100 कारणं आहेत किंवा नाकाचा त्रास होण्याचे बरेच कारण असतात. जर तुम्ही त्या तज्ज्ञाकडे गेलं तर ते कान दुखण्यामागचं कारणही स्पेसिफिकली ते बघू शकतात आणि त्या स्पेसिफिक ट्रीटमेंट ते करू शकतात. आपण नुसता कान दुखतो म्हणून कान वॅक्समुळं दुखू शकतो, कान फुटल्यामुळं दुखू शकतो, कानात जखम झाल्यामुळं दुखू शकतो. आपण उगा एक पेन किलर घ्यायचा आणि कानात ड्रॉप टाकायचं हे जे ट्रीटमेंट आहे ते तुमच्या त्या प्रॉब्लेम ओरिएंटेड झाली परंतु डिसीज ओरिएंटेड होत नाही, त्या आजाराशी निगडीत नाही झाली ते. त्याच्यामुळे हा आजार जरी तुम्हाला टेम्पररी बरा वाटला तरी तो जर समजा कान दुखण्याचं कारण जर कान फुटलेलं असल्यामुळे दुखत असेल आणि आपण वॅक्सची ट्रीटमेंट करतोय तर डेफिनेटली ट्रीटमेंट रॉंग वेने जाते आणि मग त्याच्याप्रमाणे तो आजार वाढतो आणि मग एक ऑपरेशन सारखी स्टेज येते किंवा इमर्जन्सीज होतात. ज्या गोष्टी 10 रुपये 20 रुपयामध्ये बऱ्या होण्यासारखे 50-100 रुपयामध्ये बऱ्या होण्यासारख्या गोष्टी हजारोमध्ये जातात. तर ते टाळण्यासाठी मी म्हणल्यासारखं की एखादा जर आपणाला त्रास होत असेल तर त्याचे तज्ज्ञ जर तुम्ही दाखवून घेत असाल तर एक स्पेसिफिक ट्रीटमेंट होते, म्हणून तज्ञांशी सल्ला करून घेतलेलं बरं.
1: अच्छा श्रोतेव, आपण आरोग्यमंत्र या कार्यक्रमामध्ये जी चर्चा करत आहोत ते डॉक्टर जलील मुजावर यांच्याशी. ते सोलापूर येथील सुप्रसिद्ध असे ENT सर्जन आहेत आणि आज आपला योगा योग आहे की ते आज रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत आणि आपल्याला किमान आपण कान घसाने नाक या संदर्भातले जे आजार असतात किंवा त्या संदर्भातली जी माहिती आहे ती आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने मिळत आहे. जसं की आपण आता पाहतो की जसं सीझन बदलला, ऋतुमान बदलला की काही आजार होतात, समजा जसं की सर्दी खोकला पडसा होणं, ताप येणं, मलेरिया होणं किंवा अशा बऱ्याचशा गोष्टी घडत असतात, उन्हाळा खूप आला तर सनबर्न होणं अशा गोष्टी असतात. मग असं काही सीझन बदलल्यानंतर सुद्धा कान नाक घसा असा काही त्रास होत असतो का?
2: सीझन बदलल्यानंतर फार तर नोज आणि घशाच्या म्हणजे नाक आणि घशाचे त्रास होतात बऱ्याच लोकांना. एकदम वातावरण बदलल्यामुळं आपली बॉडी त्याला ॲक्सेप्ट करण्यात थोडा वेळ घेते. त्या दरम्यान घसा दुखणे, टॉन्सिलवर सूज येणे, घशाचे इन्फेक्शन होणे किंवा सर्दी होणे, नाकातून पाणी येणे, शिंका येणे, नाक ब्लॉक होणे हे प्रकार होऊ शकतात पर्टिक्युलर सीझन बदलल्यानंतर. तर त्याचा तेवढा सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट आपण घेऊ शकतो. आपल्या म्हणजे तुमचे जे रुटीन फिजिशियन असतात किंवा जे आपले फॅमिली डॉक्टर असतात त्यांच्याकडून तो तेवढा आजार तुम्ही बरा करून घेऊ शकता.
1: अच्छा, खरं तर आपण सर्जन आहात, पण आपल्याला एक अजून आणखीन एक असा कॉमन प्रश्न विचारायचा आहे की जसं आजकाल आपण पाहतो मोबाईलचं युग आहे, त्याच्यामुळे निश्चितच माणूस 24 तास त्या मोबाईलमध्ये गुंतलेला असतो, एकतर पाहण्यामध्ये नाहीतर ऐकण्यामध्ये. मग ऐकण्याचं माध्यम म्हणतं की कानामध्ये इयरफोन घाला आणि ते ऐकत राहा नेहमी, त्याच्यामुळे निश्चितच ऐकण्याची क्षमता असेल किंवा कानाचे असे कुठले आजार उद्भवू शकतात का?
2: अगदी बरोबर आहे, महत्वाचा प्रश्न आहे हा की आजकाल जे हेडफोन वापरले जातात कानामध्ये जे इयरबड्स ठेवतात आतमध्ये जे ठेवतात ते फार चुकीचं आहे. आपल्या तिथून जाणारा साऊंड हा डायरेक्टली आपल्या कानाच्या पडद्यावर म्हणजे कानाचा पडदा म्हणजे अगदी मेंदूचा पडदा आपण म्हणू शकतो त्याच्यावर त्याची त्या साऊंडची बॉम्बार्डिंग होत असते. तर आपण ते डायरेक्ट साऊंड देऊन हा जर प्रकार कंटिन्युअसली राहिला तर लवकरच ते बहिरेपणा येण्याचे चान्सेस असतात. किंवा साऊंडची इंटेन्सिटी जर कंटिन्युअसली म्हणजे आपल्या ब्रेनमध्ये जर जात असेल तर चक्कर येणे, डोकं दुखणे असे प्रकार होऊ शकतात. तर साऊंड हे आपण डिस्पर्स होऊन जायला पाहिजे आपल्या कानामध्ये, तर नाके डायरेक्ट जायला पाहिजे. तर जर तुम्ही इयरबड ठेवत असाल तर तुम्ही डायरेक्ट साऊंड तुमच्या ब्रेनकडे पाठवतात आणि हे चुकीचं आहे. त्याच्यामुळे जर तुम कानात इयरबड ठेवणे हे तर मी म्हणेन 100% चुकीचं आहे. त्याच्यावर कानावर ठेवणारे जे इयरफोन्स आहेत ते तुम्हाला जर टाळणं शक्य नसेल तर ओव्हर द इयर हे तुम्ही वापरू शकता. ते कमी स्लो साऊंडमध्ये नाकी तुम्ही जे कानात ठेवताय ते चुकीचं आहे.
1: नाही पण त्याला काहीतरी असं आपण हे ठेवू शकणार, कारण आता आपण पाहत आहोत की मार्केटमध्ये तर किती तर नवीन नवीन प्रकारची इयरबड्स येत आहेत जे की कानामध्ये घातले जातात ब्लूटूथपासून ते बरेचसे, आणि त्याला अवॉइड करणं पण तेवढ्या सहजासहजी शक्य होत नाही. तर आपण असं दिवसातला काही टाईम फ्रेम ठरवू शकतो का की एवढ्या वेळेस वापरा किंवा न वापरा असं काही सांगू शकतो?
2: अगदी साऊंड जर तुम्ही कंटिन्युअसली 8 तास वापरत असाल डायरेक्ट इयरमध्ये फोन ठेवून तर जे लोक 50 ते 60 वर्षाच्या वयात बहिरे होतात ते 30 ते 40 वर्षाच्या वयातच बहिरे होऊन जातील. आणि ऐकणे ही प्रक्रिया बघण्या पाहण्यासारखी आहे. डोळे जेवढे महत्वाचे आहेत तेवढे ऐकणे सुद्धा महत्वाचं आहे. तर आपणाला जर तो बहिरेपणा नको आहे, लवकरच बहिरे व्हायचं नसेल तर आपल्याला हे टाळावं लागणार आहे. आणि मला असं म्हणायचं की ज्या कंपन्या ही इयरबड्स बनवतात त्यांनी अगदी हे म्हणजे चुकीचं आहे असं मला वाटतं, तर त्यांनी त्या प्रकारात मॉडिफिकेशन करून ओव्हर द इयर ठेवण्याचे जे इन्स्ट्रुमेंट आहेत ते लॉन्च करायला पाहिजे जे आपल्या हेल्थला ड्रॉमा देतात. असे ऑब्जेक्ट्स बनवणं हे मला असं वाटतं त्याच्यामध्ये सुद्धा तो फार मोठा रिसर्चचा भाग आहे, पण त्याच्यावर सुद्धा इम्प्रूव्ह आला पाहिजे. आणि मी एक काना घसा तज्ज्ञ म्हणून सांगू इच्छितो की तुम्ही कानामध्ये ठेवत असलेले इयरबड हे अगदी चुकीचे आहेत. तुम्ही कानाच्या वर ठेवू शकता आणि ऐकू शकता.
1: अच्छा, श्रोते परत एकदा आपल्याला आठवण करून देऊ इच्छितो की आपण डॉक्टर जलील मुजावर जे ENT सर्जन आहेत, सोलापूर येथील सुप्रसिद्ध असे ENT सर्जन आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करत आहोत. याच्यासोबत आणखीन एक असा विषय तो म्हणजे की जसं लहान वयातले मुलं असतात किंवा मिड रेंजमधले म्हणजे साधारणतः तरुण आणि वयोवृद्ध, तर यांच्या कान घसा आणि नाकाच्या संदर्भात आजारामध्ये अशी काही वर्गवारी असते का? किंवा समजा आता एखादा तरुण असेल किंवा वृद्ध असेल तो सांगू तर शकेल किंवा मला कमी ऐकायला येतं किंवा माझ्या नाकामध्ये प्रॉब्लेम आहे. लहान मुलांमध्ये जर असं असेल तर मग त्यासाठी काही जे कोणी पालक असतील त्यांनी काय असं काळजी घेतली पाहिजे?
2: अगदी बरोबर आहे, लहान मुलं ऐकत नाहीत किंवा बोलत नाहीत हा प्रकार आपल्याला फार उशिरा समजतो, कारण त्यांना ते समजणे आणि सांगण्याची प्रक्रिया फार लेट असते. तर आजकाल आपण बऱ्याच आता लहान मुलांच्या हॉस्पिटल्समध्ये आपण हे म्हणजे अवेअरनेस दिलेला आहे की जो जन्मला आहे मुलगा तो खरंच ऐकतो का आणि तो भविष्यात बोलू शकेल का हे पाहण्याच्या काही टेस्ट आहेत. तर आपण ते स्क्रीनिंग टेस्ट करत असतो. बेरा नावाची एक टेस्ट आहे, वई नावाची एक टेस्ट आहे, त्याच्यामध्ये आपल्याला तो जन्मलेलं बाळ ऐकतं का हे आपण त्या टेस्टनुसार माहीत करून घेऊ शकतो. आणि फिजिकल एक्झामिनेशन सुद्धा करतो आपण, कानाची एंडोस्कोपी करतो, कानामध्ये पडदा आहे का, कान व्यवस्थित आहे का. तर मला असं म्हणायचं आहे की प्रत्येक जन्मलेल्या मुलाची कान घशाची टेस्ट होणं फार आवश्यक आहे. त्यातल्या त्यात कानाची टेस्ट फार महत्त्वाची आहे.
1: कारण ज्या वर्षापर्यंत ही करावी,
2: अगदी आपण ते जन्मलेल्या बाळापासून ते 2 वर्षाच्या आत आपल्याला हे रिपोर्टिंग होणं आवश्यक आहे. कारण जर एखादं बाळ ऐकत नाही हे प्रक्रिया जर आपल्याला वयाच्या 2 वर्षाच्या आत कळाली तर आपण त्याचा इलाज म्हणजे सर्जिकली म्हणा किंवा फिश थेरपीने किंवा हिअरिंग एड्स देऊन आपण ते इम्प्रूव्ह करू शकतो. पण जर ते हे प्रक्रिया जर आपल्याला 2-3 वर्ष 4 वर्षाच्या दरम्यान जर जाणवली तर ते ऐकण्याच्या प्रक्रियेत इम्प्रूव्हमेंट करणं किंवा प्रत्येक माणूस हा ऐकल्यामुळेच बोलतो तर बोलण्याची प्रक्रिया डेव्हलप फक्त ऐकण्यामुळे होत असते. एखादा मुलगा जर ऐकतच नसेल जन्मल्यापासून तर तो बोलणार सुद्धा नाहीये. त्याच्यामुळे आपल्याला ऐकण्याच्या प्रक्रियेचा तपास लवकरात लवकर वयाच्या 2 वर्षाच्या आतच व्हायला पाहिजे. त्याचं निदान करून त्याचा इलाज 2 वर्षाच्या वयाच्या आतच ते व्हायला पाहिजे, तरच तो ऐकली आणि बोलल पण. पण बऱ्याच वेळा आता आपण बघतो की ऐकण्यात ऐकत नाही किंवा बोलत नाही, मुलगा बोलत नाही म्हणून आमच्याकडे येतात लोक वयाच्या 10 वर्षाच्या वयात, तेव्हा आमच्या लक्षात येतं की ते ऐकत नाहीये आणि ऐकत नाही म्हणून बोलत नाही. मग त्यावेळी जेव्हा आम्ही त्यांच्या ऐकण्याबद्दलचे रिपोर्टिंग करतो किंवा ट्रीटमेंट करतो तेव्हा ते ऐकतील तर खरं, पण बोलण्याची प्रक्रिया तोपर्यंत लेट झालेली असते त्यामुळे बोलण्यात तेवढा फ्लुएन्स नसतो. म्हणून बोलणे हे जर आपल्याला लवकर यायला पाहिजे किंवा ऐकण्याची प्रक्रिया खरी ऐकणे हे आपल्याला वयाच्या 2 वर्षाच्या आतच व्हायला पाहिजे.
1: अच्छा, डॉक्टर जलील मुजावर, जे आपण खरं तर पाहायला गेलं तर दररोज खूप म्हणजे असे क्रिटिकल असे ऑपरेशन पण करत असता, अशा बऱ्याचशा रुग्णांना आपण म्हणजे फक्त सोलापूरचं नाही तर थ्रूआउट महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश अशा ठिकाणून सुद्धा आपल्याकडे अनेक पेशंट्स येतात आणि जे क्रिटिकल पेशंट झाले असतात असे ऑपरेशन करतात कान नाक घशाच्या संदर्भामध्ये. आणि आपण जर हे पाहायला गेलं असे ऑपरेशन्स वगैरे पाहिलं तर तुम्हाला याची बेसिक गोष्ट कुठली वाटते की ह्या ऑपरेशनच्या लेवलपर्यंत ती केस येऊ नये याच्यासाठी अगोदरच काय प्रिकॉशन घ्यायला हवेत असं आपल्याला वाटतं?
2: कोणत्याही आजारांचे आपण मी तुम्हाला सुरुवातीला म्हणल्यासारखं जर त्रास होत असेल तर त्या त्या तज्ज्ञाकडे जर आपण दाखवलं सुरुवातीलाच त्रास सुरू झाला तर त्याचं लवकर निदान होईल आणि लवकर ट्रीटमेंट होईल जेणेकरून ते फार लेट होऊन ऑपरेशनच्या स्टेजपर्यंत येऊ नये. पण आता आपण जेव्हा पाहतो की आमच्याकडे जेव्हा पेशंट येतात तेव्हा ते फार उशीर होऊन आलेले असतात, त्यांचं हिअरिंग लॉस झालेलं असतं, मेंदूचा पडदा खराब झालेला असतो, कानात तुटलेले असतात, हाडामध्ये ते आजार गेलेला असतो किंवा नाकाचे आजार अगदी ब्रेनपर्यंत गेलेले असतात, घशाचे आजार अगदी कंट्रोलच्या बाहेर गेलेले असतात. पण तरीसुद्धा आता या सध्याच्या प्रेझेंट युगामध्ये एंडोस्कोप आल्यापासून हे आजारसुद्धा आपण अगदी टोकाला जाऊनसुद्धा अगदी सुरळीतपणे बरे करू शकतो. कारण कानात जाणाऱ्या दुर्बिणी अगदी छोट्या छोट्या आहेत, आपण तिथपर्यंत जाऊन तो आजार बरा करू शकतो. भेस कल्ला म्हणजे अगदी ब्रेनच्या खालच्या भागातसुद्धा आपण नाकातून जातो आणि आपण तो आजार तिथं बरा करतो. पहिले जे अगदी फार मेजर ऑपरेशन व्हायचे ते मेजर ऑपरेशन अगदी आपण आता एंडोस्कोपीच्या याच्यामुळं अगदी सुरळीतपणे आणि सिम्प्लिफाईड करू शकतो. इव्हन कितीही मोठे आजार झाले तर कान नाक घशात अवेलेबल असलेल्या दुर्बिणीमुळं आपण हे ऑपरेशन अगदी सक्सेस रेटपर्यंत करू शकतो. हे आत्ताच्या तंत्रज्ञानाचा एक फार मोठा फायदा कान नाक घसा तज्ज्ञाला झालेला आहे आणि आपण ते करतो आहे.
1: डॉक्टर जलील मोजावरजी, खरं तर मी आता तुमच्या थोडंसं पर्सनल लाईफकडे येतो कारण तुम्ही हे खूप टेक्निकली गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि मेडिकली सांगितलेल्या आहेत, पण मूळतः तुमचं मूळ गाव हे आपल्या उस्मानाबाद जिल्ह्यातलंच लोहारा तालुका या ठिकाणचं आहे, आपलं शिक्षण पण त्याच ठिकाणी झालेलं आहे, त्यानंतर आपण अंबाजोगाई इथे शिक्षण घेतलं 12वीपर्यंतचं, त्यानंतर जे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे औरंगाबादचं त्या ठिकाणी आपण मेडिकलचं शिक्षण घेतलं आहे, MS पण तिथूनच झालात आणि त्यानंतर मग पुन्हा आपण सोलापूरला एका साध्या क्लिनिकपासून ते आज एवढं प्रतिथियश असं आपलं मुजावर हॉस्पिटल आपण उभा केलेलं आहे. तर या सर्व गोष्टी ज्या आपल्याला लहानपणापासून घडल्या याच्या पाठीमागे तुम्हाला म्हणजे श्रेय जर द्यायचं म्हणतं तर तुम्ही कोणाला देण्यासाठी?
2: डेफिनेटली याचं श्रेय तर माझ्या आई वडिलांनाच. फार एक भावनिक प्रश्न विचारला, मी बोलू शकत
1: नाही कारण कसं आहे डॉक्टर साहेब, आम्ही जसं पाहिलेलं आहे की तुमचा पूर्ण इतिहास, तुमची जी पूर्ण हिस्ट्री आहे ती पण आम्ही थोडीशी माहिती काढली, तर त्याप्रमाणे जर पाहायला गेलं तर आपण खूप एका कॉमन बॅकग्राऊंडहून आलेला आहात, तुमचे घरचे जे आहेत ते खूप असे म्हणजे गरिबी परिस्थितीतून तुम्ही वर आलेला आहात आणि तुमचा लहानपणीचा जर इतिहास जरी पाहिला तर तुम्ही कंदिलावर अभ्यास करून सुद्धा शाळेमध्ये असताना तुम्ही 1st क्रमांकमध्ये 10वीला पास झालेला होता. तर अशा पद्धतीनं जर सगळा विचार केला तर आत्तापर्यंतचा एवढा सगळा प्रवास बघून तुम्हाला काय वाटतं की कॉमन घरातली मुलंसुद्धा एवढं मोठं प्रतियश मिळवू शकतात का? तुम्हाला काय
2: अगदी मिळवू शकतात. माझं जर तुम्ही पहिल्या विचारलेल्या प्रश्नाचं श्रेय तर मी माझ्या आई वडिलांनाच देईन. आणि आपण अगदी कॉमन म्हणजे अगदी गरीब ते गरीब घरामध्ये सुद्धा असे होतकरू विद्यार्थी असतात आणि करतात ते आपण बघतो, भेटतात सुद्धा आणि मी ते केलेलं आहे.
1: अच्छा आणि असा एक विषय आहे की आता ज्यावेळेस तुम्ही तुमचं आणखीन एक वैशिष्ट्य सांगायचं म्हणलं तर जे मला पर्सनली माहिती आहे ते म्हणजे उस्मान जिल्ह्यातून खास करून लोहाऱ्यातून असे जर कोण पेशंट तुमच्याकडे आले तर प्रायोरिटीनं तुमच्याकडे अनेक खूप गर्दी असताना सुद्धा तुम्ही त्या पेशंटना घेता आणि कुठलीही फी न आकारता सुद्धा तुम्ही त्यांना पूर्ण उपचार देता हे
2: आपण म्हणतो ना मातीचं ऋण असतं. माझ्या गावचे लोक येतात तेव्हा मला फार बरं वाटतं.
1: अच्छा
2: मी त्यांना पेशंट म्हणून नाही घेत तर ते माझ्या गावचे आलेत म्हणून घेतो. नंबर नसताना सुद्धा घेतो आणि त्यांचे मला सेवा करण्याची एक संधी मिळाली म्हणून मी त्यांची फीस नाही घेत. मी निशुल्क त्यांची सेवा करत असतो.
1: आणि डॉक्टर जलील मुजावरजी खरं तर हे सांगण्याचं कारण असं होतं की हा शेवटचा जो पार्ट होता एक 2-4 मिनिटाचा तो याच्यासाठी होता की आमचा रेडिओ तेरणाचा एक ब्रीद आहे की आपली माणसं आपला आवाज आणि आमचं जे हे रेडिओ तेरणाचं आपली माणसं जे आहेत आपल्या जिल्ह्यातले आहेत आपल्या गावातले आहेत आणि हे माणसं जे ग्लोबली खूप सक्सेसफुल झाले आहेत म्हणजे तुम्ही देश विदेशामध्ये तुमचे प्रबंध सादर केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये तुमचं नाव हे खूप आदरानं घेतलं जातं की कान घसा नाक तज्ज्ञ म्हटलं तर मग डॉक्टर जलील मुजावर तर हे जे आहे ते हे आमच्या उस्मानाबादचं वैभव आहे की जे खूप मोठ्या स्तरावर पोहोचलेलं आहे तर हे आम्हाला आमच्या सर्व लोकांना पण कळावं आणि जे लोकल हिरो आहेत त्यांना ग्लोबल करण्याचं काम रेडिओ तेरणा करतं आपली माणसं आपला आवाजच्या माध्यमातून त्यासाठी हा शेवटचा टच होता आणि म्हणून तुम्ही त्या पाठीमागल्या फ्लॅशबॅकमध्ये गेलेला आहात म्हणून तुम्हाला असं कुठलं एखादं गाणं जे आहे की तुमच्या डोक्यामध्ये चालू आहे त्या फ्लॅशबॅकमधलं
2: ये दोस्ती हम नहीं छोडेंगे.
1: अच्छा म्हणजे तुम्हाला शाळेतला पूर्ण भाग आठवला. तर डॉक्टर जलील मुजावर यांचं ENT हॉस्पिटल जे आहे ते सिद्धेश्वर मंदिराच्या समोर आहे जिथे आपल्याला ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आहे. आपण कधी पण गेलात आपल्या उस्मान जिल्ह्यातले म्हणून जर तुम्ही गेलात तर डॉक्टर जलील मुजावर हे आपल्या स्वागतासाठी तिथे असतील आणि तुम्हाला योग्य आणि खूप चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन करतील. डॉक्टर जलील जे आपण या ठिकाणी आलात आणि खूप चांगली अशी कानाच्या बाबतीतली जी माहिती सांगितली कमी शब्दामध्ये पण अतिशय मार्मिक आणि योग्य ती माहिती होती ती जी सर्व आमच्या श्रोत्यांना ऐकून निश्चित ते अवेअर झाले असणार आहेत ते जागृत झालेले असणार आहेत. आपण आज रेडिओ तेरणामध्ये येऊन जी हे माहिती आपली शेअर केली त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो.
2: नमस्कार.
1: आणि आपण एकत्र आहात रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज. रेडिओ तेरणा ट्यून करा 90.4 FM किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा ॲपल फोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवर रेडिओ तेरणा हे ॲप उपलब्ध आहे किंवा आपण रेडिओ गार्डनवरही रेडिओ तेरणा हे ऐकू शकता. त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील उस्मानावरला जर आपण टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तेरणा किंवा आपण http://radio.coe.usmanabad.ac.in या वेबसाईटला भेट देऊन ऐकू शकता रेडिओ तेरणा. आपण आमच्या फेसबुक पेज आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा लाईक करा तसेच आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा. त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500900 ऐकत राहा नंदी राहा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज.

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन. माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून भव्य दिव्य माहेर मंगळागौरी महोत्सवाचं रविवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता आयोजन. आनंद उत्साहासह भव्य आकर्षक बक्षीस जिंकण्याची सुवर्ण संधी. स्थळ लेडीज क्लब धाराशिव.
1: प्रथम पारितोषिक 50,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 35,000 रुपये, तृतीय पारितोषिक 25,000 रुपये. प्रोत्साहनपर 11,000 रुपयांची 3 आणि 5,000 रुपयांची 2 पारितोषिके.
0: माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी किमान 10 महिलांचा ग्रुप असणे आवश्यक. ग्रुपमध्ये विवाहित एकल महिला असाव्यात, मुली नको. मुलींचा वेगळा ग्रुप असेल तर त्यांना वेगळी बक्षिसं देण्यात येतील. प्रत्येक ग्रुपला 5 ते 10 मिनिटाचा वेळ असेल. म्युझिक गाणी स्वतः आणावीत. भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन.
1: नोंदणीसाठी संपर्क लेडीज क्लब धाराशिव. नोंदणीची अंतिम दिनांक 4 सप्टेंबर 2026. अधिक माहितीसाठी संपर्क सौ नैना वाघ मॅडम, मोबाईल 9492-9441-80, सौ पुनगडे मॅडम 9420-2549, सौ जाधवर मॅडम 9404-2352, श्रीमती संगीता भोरे मॅडम मोबाईल 9850-2629-16.
0: तेव्हा माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सर्व महिला भगिनींनी सहभागी होऊन आनंद उत्सव साजरा करावा असं आवाहन जिल्हा परिषदेच्या तथा लेडीज क्लब धाराशिव अध्यक्षा माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे. स्थळ लेडीज क्लब धाराशिव.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे मायबोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे मायबोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: फिरुनी नवी जन्मे नमी
1: वाह। One, two,

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन। माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून भव्य दिव्य माहेर मंगळागौरी महोत्सवाचं रविवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता आयोजन। आनंद उत्साहासह भव्य आकर्षक बक्षिसं जिंकण्याची सुवर्ण संधी। स्थळ लेडीज क्लब धाराशिव।
2: प्रथम पारितोषिक 50,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 35,000 रुपये, तृतीय पारितोषिक 25,000 रुपये, प्रोत्साहनपर 11,000 रुपयांची 3 आणि 5,000 रुपयांची 2 पारितोषिके।
1: माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी किमान 10 महिलांचा ग्रुप असणे आवश्यक। ग्रुपमध्ये विवाहित एकल महिला असाव्यात, मुली नको। मुलींचा वेगळा ग्रुप असेल तर त्यांना वेगळी बक्षिसं देण्यात येतील। प्रत्येक ग्रुपला 5 ते 10 मिनिटाचा वेळ असेल। म्युझिक गाणी स्वतः आणावीत। भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन।
2: नोंदणीसाठी संपर्क लेडीज क्लब धाराशिव। नोंदणीची अंतिम दिनांक 4 सप्टेंबर 2026। अधिक माहितीसाठी संपर्क सौ नैना वाघ मॅडम, मोबाईल 9492-9941-80, सौ पुनगडे मॅडम 9420-2549, सौ जाधवर मॅडम 9404-2352-52, श्रीमती संगीता भोरे मॅडम मोबाईल 9850-2629-16।
1: तेव्हा माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सर्व महिला भगिनींनी सहभागी होऊन आनंद उत्सव साजरा करावा असं आवाहन जिल्हा परिषदेच्या तथा लेडीज क्लब धाराशिव अध्यक्षा माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे। स्थळ लेडीज क्लब धाराशिव।

0: श्रोते हो, आपला अन्नदाता आपला बळीराजा। बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तीर्णाची साथ। शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात। ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तीर्णा 90.4 FM।
1: मंडळी नमस्कार। मंडळी, आजच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। मंडळी, आपण बघतो आहोत जितकं आपण महत्त्व जमिनीला देत असतो तितकंच महत्त्व आपण कधी पाण्याला देतोय का याचा विचार करण्याची वेळ सध्या आलेली आहे। शेतकरी बंधूंना आपण जर असा विचार करत असाल की आपण जितकं पाणी देतोय त्या पाण्याच्या वापरावर त्याची उत्पादकता तितकी होते का किंवा त्याच्यापासून मिळणारं उत्पादन तेवढं आहे का, तर आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून या सर्व बाबींविषयी आज आपण माहिती करून घेणार आहोत। मंडळी, आज जमिनीच्या उत्पादकते एवढेच किंबहुना त्याहून जास्त उत्पादकतेच्या संदर्भात पाण्याकडे बघावं लागणार आहे। दर हजारी लिटरला मिळालेले शेतीमाल उत्पादन हे यशस्वी शेतीचे मानांकन होणं गरजेचं आहे। लोकसंख्या जसजशी वाढेल तसतशी पाण्याची उपलब्धता कमी होत जाणार आहे। त्या अनुषंगानं पाणी उत्पादकतेच्या त्याची साठवण, पाण्याचे प्रदूषण, शेतीतील ठिबक सिंचन व्यवस्था तसेच नवे तंत्रज्ञान आदी विविध विषयांवर आपण जाणून घेणं हे खूप गरजेचं राहणार आहे। याच्यासाठी एक उत्तम उदाहरण जर आपल्याला द्यायचं असेल तर ते आता बघूयात। एका गावामध्ये यात्रेनिमित्त सभा भरली होती, त्यावेळी विविध स्पर्धा आयोजित केल्या गेल्या होत्या। त्यापैकीच एक स्पर्धा होती 1 किलो शुद्ध पोलादापासून, ज्याची किंमत सर्वसाधारणपणे 100 रुपये आहे, त्यात तुम्ही जास्तीत जास्त किती पैसे कमवू शकता। यात पहिल्या स्पर्धकानं जे उत्तर दिले ते खूप इंटरेस्टिंग होतं। तो म्हणतोय 1000 रुपये तर मी सहज करू शकतो, दुसऱ्यानं सांगितलं मी त्याचे 5000 करू शकतो, तिसऱ्यानं सांगितलं 50000 आणि चौथ्यानं कमालच केली तो म्हणला मी याचे 5 लाख रुपये करू शकतो। जमलेली सभा प्रत्येकाच्या उत्तरानं अधिक अधिक चकित होत होती। सगळ्यांचे डोळे आणि कान पुढच्या उत्तराकडे लागले होते। पहिला म्हणाला मी या पोलादापासून कुऱ्हाड, कोयता, विळा अशी अवजारे बनवू शकतो। पुढचा म्हणाला मी याच्यापासून नटबोल्ट बनवू शकतो। तिसरा स्पर्धक म्हणाला मी याच्यापासून दुचाकीचा कार्बोरेटर बनवू शकतो, ज्याचे मला 50000 रुपये तरी मिळू शकतात। तर 1 किलो पोलादापासून घड्याळात लागणाऱ्या 5 लाखांच्या नाजूक स्प्रिंग्स बनवण्यासाठी चौथा स्पर्धक उत्सुक होता। मंडळी, या गोष्टीचं तात्पर्य असं की जसे पोलादाचे तसेच पाण्याचे तुमच्याकडं उपलब्ध असलेल्या पाण्याचे किती पैसे करायचे हे तुमचे ज्ञान, कष्ट करण्याची तयारी, विविध कौशल्ये यावर अवलंबून आहे। एका एकरात झालेले उत्पन्न मोजून आपण एकरी उत्पादकता ठरवतो, पण आज जमिनी इतकेच किंबहुना त्याहून जास्त अधिक पाण्याकडे, पाण्याच्या उत्पादकतेकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे। दर हजारी लिटरला मिळालेले शेतीमाल उत्पादन हे यशस्वी शेतीचे मानांकन होणं गरजेचं आहे। पाण्याच्या उत्पादकतेचा विचार का करायचा हे पाहण्याआधी जमिनीच्या उत्पादकतेचा विचार का सुरू झाला ते पाहणंसुद्धा खूप गरजेचं ठरणार आहे। प्रत्येकाच्या वाट्याला जमीन कमी होत गेली, त्यामुळे उत्पादन वाढवणे गरजेचेच झाले। जमिनीसारखीच पाण्याची उपलब्धता देखील कमी होत चालली आहे। शेतीमालाचे अनिश्चित बाजारभाव, निसर्गाची अनियमितता, हवामान बदलाचे संकट या समस्या आपल्यासमोर आहेत। पाण्याची उपलब्धता वाढत्या लोकसंख्येमुळं व बदललेल्या जीवनशैलीमुळं कमी होत चालली आहे। लोकसंख्या यापुढेही वाढतच राहणार आहे, त्यामुळे दरडोई पाण्याची उपलब्धता कमी होत जाणार असून 1947 धरणमा साठलेल्या पाण्यातून 16% शहरी जनतेला पिण्याच्या आणि वापराच्या पाण्याचा पुरवठा होत असे। आज मितीला 96% शहरी लोकसंख्येबरोबर 85% ग्रामीण जनतेला हा पुरवठा आपण करत आहोत। तज्ज्ञांच्या मते 2030 वाढलेल्या लोकसंख्येमुळं आजच्या तुलनेत पाण्याची मागणी 40-50% वाढणार आहे। त्यातही महानगरे आणि नगरे उपलब्ध पाण्याच्या 50-70% पाणी आपल्याकडे ओढून घेणार आहेत, त्यामुळे शेतीसाठी उपलब्ध होऊ शकणारे पाणी अपरिहार्याने कमी होत जाणार आहे। यासाठी उपलब्ध जमिनीत व कमीत कमी पाण्यात जास्तीत जास्त बायोमास निर्मिती करणे आवश्यक ठरणार आहे, कारण शेतीमालाचे बाजारभाव कमी झाले तरी उत्पादन जास्त असल्याने उत्पन्न जास्त मिळू शकतं आणि जास्त भाव मिळाले तर आपोआपच जास्त उत्पन्न मिळणार आहे। यासाठी पाण्याचे नियोजन अत्यंत गरजेचे आहे, कारण बायोमास निर्मितीत पाण्याची भूमिका सर्वात महत्त्वाची आहे। बायोमास ज्याला आपण जैविक वस्तुमान म्हणतो म्हणजेच वनस्पतीचे मूळ खोड फांद्या पान फुले फळे हे सर्व घटक असतात. हे बनवण्यासाठी अन्नद्रव्य आणि पाणी हे घटक लागतात. प्रकाश संश्लेषण क्रियेतून अन्न किती बनते हे कसे ठरते तर त्या झाडाची पाने म्हणजे सर्व मिळून होणारे हे क्षेत्रफळ सूर्यप्रकाशात किती आहे यावर ठरते. पानांच्या क्षेत्रफळावर आधारित प्रति चौरस मीटरला 50 ते 300 ग्रॅम बायोमास तयार होत असते. यात गंमत म्हणजे झाड यासाठी वापरते मुळांनी शोषलेले फक्त 1 ग्रॅम अन्नद्रव्य. 1 ग्रॅमपासून 200 ते 300 ग्रॅम उत्पादन करणारी ही जगातली एकमेव फॅक्टरी असू शकते. वेगवेगळ्या प्रजातीत हे प्रमाण वेगवेगळं असतं. जसं की 1 ग्रॅम अन्नद्रव्यापासून कलिंगडाचा वेल, 300 ग्रॅम द्राक्षाचा वेल, 100 ग्रॅम तर आंब्याचे झाड 50 ग्रॅम बायोमास तयार करू शकते. मुळे अन्नद्रव्य जमिनीकडून पानांपर्यंत पाण्यामुळे पोहोचवू शकतात. मुळांभोवती लाभदायक जीवाणू असतात, त्यांचे कार्यही महत्त्वाचे असते. मूलद्रव्यांचे परस्परांमधील प्रमाणही ठराविकच असणं गरजेचं आहे. तसेच त्यांचे पाण्यातील प्रमाणही ठराविक असावं लागतं. आणि हीच आहे पाण्याची बायोमासमधील महत्त्वाची भूमिका. मंडळी गेली 3 वर्ष पाऊस भरपूर पडत असला तरी हेही लक्षात ठेवलं पाहिजे की पाऊस कमी असण्याची व नसण्याची वर्ष येत असतात. त्या काळात भूजल उपलब्ध असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळेच मुबलक पाणी असताना ते आवश्यक इतके वापरायची सवय लागणं गरजेचं आहे. पाण्याची उत्पादकता ढोबळ मानाने 2 प्रकारात मोजता येऊ शकते. प्रति घनमीटर पाण्यामुळे किती बायोमास तयार झाले, प्रति घनमीटर पाण्याचे शेतीमालाच्या विक्रीतून किती पैसे मिळाले, या दोन्ही गोष्टीसुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत. अन्नद्रव्यांचे पाण्यातील प्रमाण जास्तीत जास्त 400 PPM असणं गरजेचं आहे. यापेक्षा हे प्रमाण कमी असेल तर ते कमी पडू शकतं. प्रमाण जास्त झाल्यास जीवाणूंना त्याचा त्रास होतो. त्याचा परिणाम अन्नद्रव्य निर्मिती आणि मुळांनी करावयाचे शोषण यावर होत असतो. याचा परिणाम अर्थातच बायोमासची गुणवत्ता आणि वजन या दोन्हींवर होत असतो. झाडाच्या आरोग्यावरही बायोमास निर्मिती अवलंबून असते. झाडाचे आरोग्य अवलंबून असते झाडाचे स्वतःचे तापमान नियंत्रित ठेवण्याच्या पद्धतीमध्ये. ते पर्णोत्सर्जनावर अवलंबून असते, म्हणजेच पानांच्या शोषणातून बाहेर पडणाऱ्या पाण्यावर पर्णोत्सर्जनाचा वेग अवलंबून असतो. झाडाची पाण्याची गरज या सर्व बाबी आपण समजून घेणं गरजेचं आहे. झाडाची पाण्याची गरज या सर्व शास्त्रीय बाबी आपण समजून घेतल्या की ड्रॉप आणि क्रॉपचे गणित समजते. त्यावरून बायोमास निर्मिती आणि त्यावरून उत्पादकतेचे पाण्याची भूमिका लक्षात घेतली की झाडाची पाण्याची तहान आणि ती भागवण्यासाठी पाण्याची गरज हे खूप महत्त्वाचं समीकरण या ठिकाणी निर्माण होत असतं. तर शेतकरी बंधूंनो, सगळ्यात महत्त्वाचं आहे पाण्याची आपल्याला गरज वर्षानुवर्षे लागत असते. शेतीसाठी असेल, पिण्यासाठी असेल, तर या पाण्याचा जो आपण वापर करतो आहोत तो आपल्या उत्पादकतेवर आणि उत्पन्नावर सरळ परिणाम करत असतो. थोडक्यात सांगायचं झालं तर आपल्याकडे जे पाणी आहे त्याचा जास्तीत जास्त वापर आपण उत्पन्नवाढीमध्ये कसा करू शकतो यावर आता शेतकरी बांधवांनी लक्ष देणं खूप गरजेचं झालेलं आहे. आपण पुन्हा भेटणारच आहोत शिवार वार्ताच्या पुढील भागात. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: श्रोते हो, नमस्कार। श्रोते हो, आपण ऐकत आहे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। श्रोते हो, आजच्या आपल्या एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा स्वागत करतो। श्रोते हो, काही चित्रपट हे केवळ मनोरंजनच करतात असं नाही, तर एक वेगळा प्रयोग म्हणून देखील या चित्रपटांकडे बघण्यास हरकत नाही। हा प्रयोग होत असताना तो आवडेल न आवडेल त्यापेक्षा आपलं म्हणणं हे प्रेक्षकांपर्यंत कसं पोहोचेल हाच एक उद्देश असतो। यामुळे असे चित्रपट सिनेसृष्टीला प्रगल्भ करून जातात। याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे 2007 साली प्रदर्शित झालेला चित्रपट जब वी मेट। या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं प्रख्यात दिग्दर्शक आणि लेखक इम्तियाज अली यांनी। एकूणच कथा, पटकथा, संगीत आणि अभिनय यामुळं जब वी मेट प्रेक्षकांच्या पसंतीला उरला आणि ब्लॉकबस्टर ठरला। तेव्हा आज आपण आनंद घेणार आहोत 2007 साली प्रदर्शित झालेल्या जब वी मेट या चित्रपटातील सुपरहिट गीतांचा।

श्रद्धेहो एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात जब वी मेट या चित्रपटातील सुपरहिट गीत आपण ऐकत आहात। श्रद्धेहो या चित्रपटाच्या कथेचा सार आपण थोडक्यात बघणार आहोत। आदित्य कश्यप हा एक गर्भश्रीमंत व्यक्ती आपले सर्व घरदारे घटनेने सोडतो आणि भरकटत हिंडत राहतो। याच वेळेला रेल्वेमध्ये त्याची भेट होते गीतशी आणि जीवनाच्या वेदनेतून हरलेला आदित्य गीतचे जगणे पाहून चकित होतो आणि असं निरागस आणि स्वच्छंदी जगणं आपण जगू शकतो का हे पाहत राहतो। याच काळात काही घटना घडतात। आदित्य पुन्हा आपल्या जीवनात परततो आणि कमालीचा यशस्वी ठरतो, परंतु गीत मात्र नैराश्यमध्ये जाते आणि याच नैराश्यमधून आदित्य तिला सावरतो आणि दोघे एक होतात। ही कथा जरी सर्वसाधारण वाटत असली तरी मोठा चमत्कार घडून जाते। पटकथा प्रेक्षकांना खिळवून ठेवते आणि आपणही जगायला शिकतो, स्वच्छंदी राहायला शिकतो। आज आपण आनंद घेतोय जब वी मेट या चित्रपटातील सुपरहिट गीतांचा।

श्रद्धेहू जब वी मेट या चित्रपटामध्ये आपल्याला प्रमुख भूमिकेत दिसले शाहिद कपूर आणि करीना कपूर। या दोघांच्या जीवनात आणि फिल्मी करिअरमध्ये जब वी मेटला मोठं स्थान आहे। अतिशय समरसपणे या दोघांनी या भूमिका जगल्या। यातही करीना कपूरची गीत आजही प्रेक्षक विसरू यातही करीना कपूरची गीत आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे आणि आजही गीतचं जे पात्र आहे ते प्रेरित करत राहतं। आपल्या हिंदी सिनेमांमध्ये रेल्वे आणि हिट हे समीकरणही आहे। यात शोलेपासून भाग मिल्खा भागपर्यंतचा प्रवास आपण पाहिलेला आहे। या चित्रपटाचं आधीचं शूट झालं तेही रेल्वेमध्ये। यातच प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल तो इम्तियाज अली यांच्या कमालीच्या दिग्दर्शनाचा। इम्तियाज अली यांच्याही करिअरमधील अतिशय महत्त्वाचा चित्रपट म्हणून आपल्याला जब वी मेट याकडे पाहता येईल।

श्रोते हो, एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात जब वी मेट या चित्रपटातील सुपरहिट गीत आपण ऐकत आहात. या चित्रपटाला संगीत दिलं होतं प्रख्यात संगीतकार प्रीतम यांनी, तर गीत लिहिली होती इर्शाद कमिल यांनी. या चित्रपटातील गीत गायली होती मिका सिंग, मोहित चव्हाण, श्रेया घोषाल, शान आणि जावेद अली यांनी. या चित्रपटातील ए इश्क या गीतासाठी गायिका श्रेया घोषाल हिला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट गायिकेचा पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला. या चित्रपटातील सर्वच गीतं कमालीची लोकप्रिय ठरली आणि 2007 बिगेस्ट सेलिंग अल्बममध्ये या अल्बमचा समावेश करण्यात आला. तेव्हा श्रोते हो, आज आपण आनंद घेतोय जब वी मेट या चित्रपटातील सुपरहिट गीतांचा.

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन. माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून भव्य दिव्य माहेर मंगळागौरी महोत्सवाचं रविवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता आयोजन. आनंद उत्साहासह भव्य आकर्षक बक्षिसं जिंकण्याची सुवर्ण संधी. स्थळ लेडीज क्लब धाराशिव.
1: प्रथम पारितोषिक 50,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 35,000 रुपये, तृतीय पारितोषिक 25,000 रुपये. प्रोत्साहनपर 11,000 रुपयांची 3 आणि 5,000 रुपयांची 2 पारितोषिके.
0: माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी किमान 10 महिलांचा ग्रुप असणे आवश्यक. ग्रुपमध्ये विवाहित एकल महिला असाव्यात, मुली नको. मुलींचा वेगळा ग्रुप असेल तर त्यांना वेगळी बक्षिसं देण्यात येतील. प्रत्येक ग्रुपला 5 ते 10 मिनिटाचा वेळ असेल. म्युझिक गाणी स्वतः आणावीत. भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन.
1: नोंदणीसाठी संपर्क लेडीज क्लब धाराशिव. नोंदणीची अंतिम दिनांक 4 सप्टेंबर 2026. अधिक माहितीसाठी संपर्क सौ नैना वाघ मॅडम, मोबाईल 94-22-93-41-80, सौ पुनगडे मॅडम 94-20-200-549, सौ जाधवर मॅडम 940-46-233-52, श्रीमती संगीता भोरे मॅडम मोबाईल 98-50-26-29-16.
0: तेव्हा माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सर्व महिला भगिनींनी सहभागी होऊन आनंद उत्सव साजरा करावा असं आवाहन जिल्हा परिषदेच्या तथा लेडीज क्लब धाराशिव अध्यक्षा माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे. स्थळ लेडीज क्लब धाराशिव.

0: नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आहे आरजे प्रगती. पुन्हा हजर झाली आहे तुम्हाला भेटायला क्लासिक रेडिओ शो मध्ये. नमस्कार, आज तुम्हाला खूप जास्त एनर्जी मिळणार आहे, कारण आजची आपली थीम आहे जयवंत कुलकर्णी स्पेशल. भावगीतांच्या वाटचालीत तरुणाईला भुरळ पाडणारी डौलदार बाजाची अनेक भावगीतं रसिकांसमोर आली. म्हणजे थिल्लरपणा, सवंगपणा त्यात अजिबात नाहीये बरं का. संगीत, शब्द आणि स्वरांच्या बाबतीतही सारीच गाणी खूप उच्च दर्जाची आहेत. तरीही त्याला एक पाश्चात्य संगीताचा यात मिलाप आहे, आणि या सगळ्यामध्ये नाद अजिबात हरवलेला नाहीये. सहज ही गाणी ऐकता ऐकता आपण त्यांच्याशी एकरूप होऊन जातो आणि ही गाणी एन्जॉय करायला लागतो. खुला आवाज, गावरान ठसका आणि शहरी खटाळपणा, सगळ्याचं उत्तम कॉम्बिनेशन म्हणजे जयवंत कुलकर्णींचा आवाज. 90s 70s सगळा ऐरा त्यांनी त्यांच्या आवाजानं गाजवला आहे, आणि कॉलेजमधली तरुण मंडळी त्यांच्या साऱ्याच गाण्यांच्या प्रेमात होती. जयवंत कुलकर्णी यांनी फक्त अशीच गाणी गायली नाही आहेत बरं का, अनेक वेगवेगळ्या पॅटर्न्सच्या गाण्यांना त्यांनी स्वतःचा आवाज दिलाय. तेव्हा चला सुरुवात करूया आपल्या क्लासिक रेडिओ शोची जयवंत कुलकर्णी यांच्या पहिल्या गाण्यानी. ऐकूयात क्लासिक रेडिओ शो मधून आरजे प्रगती सोबत.
1: माळ्याच्या माळ्यामध्ये कोण गं उभी,

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत. मळाच्या मळामध्ये कोण ग उभी, सोंगडा सिनेमातलं हे गाणं आपण ऐकलं आत्ताच. उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांचा हा आवाज होता. राम कदम यांचं संगीत होतं, तर शब्द होते दादा कोंडके यांचे. क्या बात है, म्हणजे खरंच मळ्यात बिळ्यात जाऊन आल्यासारखं वाटतंय ना. आपल्या जादुई सुरांमधून रसिकांच्या मनाचा ठाव घेऊन मंत्रमुग्ध करत तरीही थिरकायला लावणारा गायक म्हणजे जयवंत कुलकर्णी. जयवंत कुलकर्णी यांना गायनाचे धडे दिले ते म्हणजे लक्ष्मणराव देवासकर यांनी. यांनीच त्यांना हार्मोनियम वाजवायलाही शिकवलं. अगदी 70s दशकातले सारेच तरुण जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजावरती फिदा होते बरं का. जयवंत कुलकर्णी यांनी त्यांच्या सांगीतिक कारकिर्दीत चित्रपट गीतं गायली आहेत, तर त्या बहुतांश गाण्यामध्ये आपल्याला बऱ्यापैकी गावरानबाज पाहायला मिळतो. पण त्यांनी फक्त एकाच प्रकारची गाणी गायली नाहीत बरं का. अष्टविनायका म्हणजे अतरंगी, प्रभाती तो छेडतो, विठू माऊली तू माऊली जगाची अशी बरीच आध्यात्मिक गीतं अभंग सुद्धा त्यांनी तल्लीन होऊन गायली आहेत. अजिंक्य भारत अजिंक्य जनता, मंगल देशा पवित्र देशा दोन्ही गीतातील त्यांच्या स्वरातून देशाभिमान प्रकट झाला नसता तर नवलच. त्यामुळं वेगवेगळे जॉनर्स गाऊन जयवंत कुलकर्णी यांनी कायमच स्वतःच्या आवाजाला चॅलेंज दिलं असं म्हणता येईल. चला असाच एक अभंग आज आपण ऐकणार आहोत, अरे संसार संसार यातल्या विठू माऊली तू माऊली जगाची. सुधीर फडके, सुरेश वाडकर

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ।

90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा, आनंदी रहा।

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. काल रात्रीला सपान पडलं, तुम्हालाही तुमचं असं एखादं सपान नक्कीच आठवलं असेल. एकटा जीव सदाशिव सिनेमा, जयवंत कुलकर्णी आणि उषा मंगेशकर यांचा हा आवाज. तर शब्द कोणाचे असणार आहो? अहो, दादा कोंडकेंचेच. संगीत होतं राम कदम यांचं. दादा कोंडकेंचा सिनेमा. दादा कोंडके काम करताना आणि त्यांना मागे आवाज कुणाचा तर फक्त जयवंत कुलकर्णी यांचा असं समीकरण होऊन गेलं होतं. मात्र जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजातील गुण कोणी हेरले माहिती आहे का तुम्हाला? पु ल देशपांडे यांनी. आणि पार्ले टिळक विद्यालयाची प्रार्थना त्यांनी सगळ्यात आधी त्यांच्या आवाजात रेकॉर्ड केली. शाब्बास बिरबल शाब्बास या नाटकाच्या नांदीमध्ये सुद्धा जयवंतांचा गायनाचा सहभाग आहे बरं का. काही वर्षे सिने इंडस्ट्रीमध्ये दादा कोंडके यांच्यासाठी जयवंत यांचाच आवाज आहे हे साऱ्यांनाच पक्क माहिती होतं. मात्र जयवंतरावांनी इतरही गाणी केली. स्वतःचे असे वेगळे कार्यक्रम त्यांनी डिझाईन केले. स्वरवंदना आणि स्वरांच्या मळ्यात या नावांनी त्यांनी मंचाई कार्यक्रमही सादर केले, ज्या कार्यक्रमांना रसिकांचा तुफान प्रतिसाद मिळायचा. अनेक संगीतकारांकडे त्यांनी उत्तम गाणी गायली आहेत. संगीतकार देवदत्त साबळे सोबत तर जयवंतरावांचा कमालीचा असोसिएशन होतं. त्यांच्यासोबत दुसरं गायलेलं गाणं म्हणजे ही चाल तुर तुर उडती केस भुरु भुरु. गीतकार शांता शेळके कायम सांगत, चालीवर लिहिणं अनेक कवींना सुचत नाही, पण चालीमुळे, त्यात वेगळ्या वजनामुळे, त्यात विशिष्ट खटक्यामुळे कवींना कित्येकदा वेगवेगळ्या कल्पना सुचतात. ही चाल तुरु तुरु या गाण्याची चाल शाहीर साबळे यांच्या मुलाने म्हणजेच देवदत्त साबळे यांनी बांधली आणि त्यावर शांताबाईंनी हे गाणं रचलं. आणि हे गाणं आत्ताच्या जमान्यात काळात कुणी पॉप्युलर केलंय माहितीये का? तर इंटरनेट सेन्सेशन मिथाली पालकरने. चला तर याच नोट वरती ऐकूयात हे सुपर डुपर हिट गाणं आरजे प्रगती सोबत क्लासिक रेडिओ शो मधून.

0: काय ग सकू काय ग सकू
1: काय मग मंडळी, सोंगाड्या सिनेमातलं अजून एक गाणं ऐकून तुमच्या चेहऱ्यावरती मोठी स्माईल नक्की झाली असेल. उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी या जोडीचा हा आवाज होता आणि या जोडीला त्या काळी तुफान पसंती मिळायची. राम कदम यांचं संगीत होतं आणि दादा कोंडके यांचेच शब्द होते. क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्यासोबत आणि आजचा आपला क्लासिक रेडिओ शो अगदी स्पेशल आहे, कारण आजचा आपला क्लासिक रेडिओ शो आहे जयवंत कुलकर्णी यांच्यावरती. जयवंत कुलकर्णी यांना गायनाचे धडे कोणी दिले तर लक्ष्मणराव देवास्कर यांनी, त्यामुळं त्यांच्या आयुष्याला खूप मोठी कलाटणी मिळाली. लक्ष्मणराव देवास्कर यांच्याकडे ते संगीतही शिकले आणि हार्मोनियमही. मगाशीच ही चाल तुरु तुरु हे गाणं आपण ऐकलं. 70s ची तरुणाई या गाण्यावरती इतकी फिदा होती की हिल हिल पोरी हिल्ला आणि चाल तुरु तुरु दोन्ही गाण्यांना हमकास वन्स मोर यायचा. सावधरणी सावध हे सुद्धा त्यांचं प्रसिद्ध गाणं आहे. उडत्या चालीची गाणी असून देखील ही गाणी कधीही हिडीस वाटली नाही. सावधरणी सावध ग हे त्यांचं प्रसिद्ध गाणं. जोरकसपणा, उत्साह या साऱ्याच गोष्टी जयवंत कुलकर्णी यांच्या प्रत्येक गाण्यातून आपल्याला ऐकायला मिळतात. हीच त्यांची खासियत होती. आज येणारी कित्येक शब्दांची गाणी आपण ऐकल्यानंतर आपल्याला कुठेतरी हिडीस वाटतात, मात्र हा हिडीसपणा जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजातून कधीही जाणवला नाही. त्यामुळं गावरानबाज असणारा असा आवाज इंडस्ट्रीमध्ये पुन्हा दिसला नाही. चला याच नोटवरती घेऊन येते पुढचं गाणं, पांडू हवालदार सिनेमातलं गाणं मी तर भोळे अडाने ठकू. उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांनीच हे गाणं गायलंय. ऐकूयात क्लासिक रेडिओ शो मधून हे सुपर डुपर हिट गाणं.
2: मी तर भोळे अडाने ठकू

हिल पोरी हिला तुझे कप्पा लीला ठिला आगो हिल हिल पोरी हिला तुझे कप्पा लीला ठिला तुझे कप्पा लीला ठिला तुझे कप्पा लीला ठिला गो फैशन मराठी सोबत

दर वाऱ्याशी उरतो पग बघून जीव धार धारतो तुझं पदर वाऱ्याशी उरतो अग बघून जीव धार धारतो तुझी नखऱ्याची चाल करी जीवाच हल मज गुल्लांबाचे फुला माझे गुल्लांबाचे फुला माझे गुल्लांबाचे

आणि पुन्हा एकदा सुपर हिट गाणं अंधळा मारतो डोळा या सिनेमातलं. उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांनी हे गाणं गायलंय. दादा कोंडकेंचे शब्द आणि म्युझिक होत प्रभाकर जोग यांचं. हिल हिल पोरी हिला तुझे कपाली लटेला. आजही आपण हे गाणं गुणगुणतो किंवा ही सिंगल लाईन आपल्याला आठवते. याहूनच हे लक्षात येतं की ही गाणी काळाच्या पलीकडची आहेत आणि सुपर डुपर हिट आहेत. म्हणूनच क्लासिक रेडिओ शो मधून अशी ही गाणी आणि असा हा खजिना कायम तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे. जयवंत कुलकर्णी यांच्याबद्दल आज आपण बोलतोय आपल्या क्लासिक रेडिओ शो मध्ये आणि मी आरजे प्रगती आहेच तुमच्यासोबत. त्यांच्या सांगीतिक कारकिर्दीत त्यांनी अनेक चित्रपट गीतं गायली आहेत, पण बहुतांश गाणीही गावरान बाजाची आपल्याला ऐकायला मिळतात. पण कोणत्याही एका ढंगात किंवा एकाच पॅटर्न्स मध्ये ते कधीच अडकले नाही. त्यांनी वेगवेगळ्या पॅटर्न्स आणि वेगवेगळ्या जॉनर्सला ट्राय केलं आणि यशस्वीपणे ट्राय सुद्धा केले. पण जयवंत कुलकर्णी यांचे आपल्यावरती खूप उपकार आहेत असं 70s दशकातील तरुण मंडळी म्हणत असतील. कारण त्यावेळेला कॉफी डेटवर येतेस का, व्हॉट्सअप वरती मेसेज किंवा सांगायचं कसं प्रियसीला, जिच्यावर प्रेम आहे तिला की तू मला भेटायला येतेस का, तर अशा वेळेला जयवंत कुलकर्णींच्या गाण्यांची खूप मदत झाली. कारण 70s दशकात सुपरस्टार सिंगर अशी काहीशी ओळख जयवंत कुलकर्णी यांनी बनवली होती आणि त्यामुळं त्यांच्या वेळेला पोरही सहजपणे पोरींना म्हणायची मनाच्या धुंदीत लहरीत येणार. जयवंत कुलकर्णी यांचं हे रोमॅन्टिक गाणं आहे. देवदत्त साबळे यांचं म्युझिक आहे आणि शांता शेळकेंचे शब्द आहेत. तेव्हा चला नॉस्ट्रॅजिक होऊयात आणि ज्या ज्या लोकांनी त्या त्या काळी कॉलेजमध्ये असताना तिच्यासाठी हे गाणं ऐकलंय तेव्हा चला तिच्याच आठवणीत हरवून जाऊयात. क्लासिक रेडिओ शो मधून येत आहे हेच गाणं तुमच्या भेटीला.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

तो सगळं ठीक आहे, नाही का? उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी याच जोडीचं हे आणखीन एक सुपरहिट गाणं. राम लक्ष्मण यांचं संगीत आणि जगदीश खेबुडकरांचे शब्द. जयवंत कुलकर्णी स्पेशल असा आजचा आपला क्लासिक रेडिओ शो. आणि मी आरजे प्रगती आहे तुमच्यासोबत. आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. जयवंत कुलकर्णी विषयी सांगायचं झालं तर त्यांचं आयुष्य कधीही सुखावाह्य नव्हतं, अत्यंत हालाकीची परिस्थिती होती. अशा बिकट परिस्थितीतच त्यांचं बालपण गेलं. अनेकदा त्यांनी गाड्या धुतल्या आहेत, लहान मोठी मिळेल ती कामं त्यांनी केली आहेत. उदरनिर्वाह करण्यासाठी, पोटापाण्यासाठी मिळेल ते काम त्यांनी त्या वेळेला स्वीकारलेलं आहे. त्यांच्या आयुष्याला कलाटणी दिली ती त्यांचे गुरु लक्ष्मणराव देवासकर यांनीच. गायनाचे धडे तर त्यांनी दिलेच, पण उत्तम हार्मोनियम वाजवायला सुद्धा जयवंतराव त्यांच्याकडूनच शिकले. लक्ष्मणराव देवासकर यांनी त्यांना सांगितलं होतं की कोणत्याही क्षेत्रात कारकीर्द घडवलीस तरी तुझ्या खुल्या गळ्यातील सूर सोडून देऊ नकोस. आणि नेमकी हीच शिकवण जयवंतरावांनी अगदी शेवटपर्यंत मनात पक्की केली होती. आणि त्यामुळेच आपल्याला अशा अवीट स्वरातील गीतांचा आस्वाद आज घेता येतोय. मराठी सिनेमातील ज्या काही गायक गायिकांच्या जोड्या गाजल्या त्यापैकी जयवंत कुलकर्णी आणि उषा मंगेशकर या जोडीनं आजवर जी काही गाणी दिलेली आहेत त्या गाण्यांनी अक्षरशः ठेका धरायला लावला. आणि त्या गाण्यांना रेकॉर्ड ब्रेक लोकप्रियता लाभली. तेव्हा पुढचं गाणं सुद्धा याच जोडीचं, गणिमी कावा सिनेमातलं. आला सपना मंदी मल्हारी हे गाणं आहे, राम कदम यांचं संगीत आहे आणि शब्द आहेत दादा कोंडके यांचे. क्लासिक रेडिओ शो मधून येत आहे हेच गाणं तुमच्या भेटीला, ऐकूयात.

0: न भेंडी तेजी सौदा
1: तेजी सौदा हे
0: खुशीत गातो शेतकरी दादा
1: शेतकरी दादा
0: बोले बोले गावाची ओंबी वाऱ्याशी झोंबी।

0: क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत. आणि आजचा आपला क्लासिक रेडिओ शो अगदी स्पेशल आहे, तो आहे जयवंत कुलकर्णी यांच्यावरती. आंधळा मारतो डोळा सिनेमातलं गाणं आपण आत्ताच ऐकलं, दादा कोंडके यांचे शब्द, प्रभाकर जोग यांचं संगीत, तर जयवंत कुलकर्णी यांचा हा आवाज. जयवंत कुलकर्णी यांनी गायलेली गाणी आज आपल्या साऱ्याच रसिकांच्या ओठांवर आहेत. आणि याचं कारण म्हणजे ती अत्यंत साधी आणि सोपी आहेत, त्यामुळं कुठल्याही सामान्य माणसाला त्यांच्याशी कनेक्ट करणं खूप इझी आहे. गावात राहणारी लोक यांच्यातील रोमॅन्स कोणी फुलवला असेल तर तो जयवंत कुलकर्णी यांच्या म्युझिकनी. जयवंत कुलकर्णी वेगवेगळ्या पॅटर्नची गाणी गायली, भक्तिगीतं, असंख्य चित्रपट गीतं याच्यात सामावलेली आहेत. मात्र मराठी गाण्यांना गावरान ढंगात गाऊन ही गाणी एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्याचा बहुमान कुणाला द्यायचा असेल तर तो जयवंत कुलकर्णी यांनाच. ज्योतिबाचा नवस आणि एकटा जीव सदाशिव सिनेमातल्या गाण्यांसाठी महाराष्ट्र राज्य शासनानं सर्वोत्कृष्ट गायनाचा पुरस्कार दिलेला होता. आणि यावरून हे दिसून येतं की सांगीतिक कारकीर्द, शेकडो गाणी गाणाऱ्या या कला तपस्वीची नोंद सरकार दरबारी सुद्धा घेण्यात आली होती. त्यांच्या आजवरच्या कारकिर्दीला रेडिओ तेरणाकडून आमचा मानाचा मुजरा. एकटा जीव सदाशिव इथल्या गाण्यासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला होता. तेव्हा या सिनेमातलं पुढचं गाणं माणसा परिस मेंढरवरी, राम कदम यांचं संगीत, दादा कोंडके यांचे शब्द, ऐकूयात क्लासिक रेडिओ शो मधून.
1: वर अभाळ खाली धरती दिस आला या माथ्यावरती, अल्याड डोंगर पल्याड डोंगर मदीत खोल खोल दरी, जरा जपून चाल ग पोरी

याला ठा याला दिल तो खात है भाई दिल तो उपाशी रात है याला ठा याला दिल तो खात है भाई दिल तो उपाशी रात है दिल हकलुन मागारी ते काय बोलत नाही काय मागत नाही जीव

मला बिलकुल बसतय येड तुला कळत नाही खेळत या लाड लाड तुला दिसत नाही मला बिलकुल बसतय येड तुला कळत नाही माझ्या तोंडाला लावतय तोंड तुला तुळत नाही किती अंधारेले किती गोंधारेले त्याला उठत नाही शिरी शिरी त्याला उठत

0: असस्वत एक जंगल
1: जंगल
0: त्या जंगलात झालं मंगल
1: मंगल
0: वाघ आलं सिंह आलं हत्ती आलं घोडं आलं वाघ आलं सिंह आलं हत्ती आलं घोडं आलं ऊंट आलं माकड आलं कोकड आलं बोकड आलं अब

0: अन्न गाढ़ाव काय माणूस काय अन्न गाढ़ाव काय जाईल तकडो बम करते कसं स्वांग करते।
1: आजचा आपला एपिसोड आवडला असेल तर नक्की आम्हाला व्हॉट्सअप करून सांगा। आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970509 9970509। पुन्हा भेटणार आहोत उत्तमोत्तम गाणी क्लासिक रेडिओ शो मधून। मराठी गाणी ऐकण्यासाठी तुम्हाला कोणत्या कलाकाराचा क्लासिक रेडिओ शो व्हावा असं वाटत असेल तर त्याविषयी तुमचं मत आम्हाला व्हॉट्सअप करून तुम्ही नक्की सांगू शकता। कुठले विषय ऐकायला आवडतील, कोणाविषयी ऐकायला आवडेल याबद्दलही नक्की सांगा। आम्ही तुमच्या कमेंट्सचा नक्की विचार करू। आणि हो, रेडिओ तेरणा ऍप डाउनलोड केलं ना। पुन्हा भेटणार आहोत नव्या भागात। तोपर्यंत मी आरजे प्रगती सगळ्यांचा निरोप घेते। नमस्कार, आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गदद्यांच्या सूर आणि तालाचा गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून ऐकत रहा आनंदी रहा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज़।

0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा. भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन. माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून भव्य दिव्य माहेर मंगळागौरी महोत्सवाचं रविवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता आयोजन. आनंद उत्साहासह भव्य आकर्षक बक्षिस जिंकण्याची सुवर्ण संधी. स्थळ लेडीज क्लब धाराशिव.
1: प्रथम पारितोषिक पण

0: 50,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 35,000 रुपये, तृतीय पारितोषिक 25,000 रुपये, प्रोत्साहन पर 11,000 रुपयांची 3 आणि 5,000 रुपयांची 2 पारितोषिके।
1: माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी किमान 10 महिलांचा ग्रुप असणे आवश्यक। ग्रुपमध्ये विवाहित एकल महिला असाव्यात, मुली नको। मुलींचा वेगळा ग्रुप असेल तर त्यांना वेगळी बक्षिसं देण्यात येतील। प्रत्येक ग्रुपला 5 ते 10 मिनिटांचा वेळ असेल। म्युझिक गाणी स्वतः आणावीत। भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन।
0: नोंदणीसाठी संपर्क लेडीज क्लब धाराशिव। नोंदणीची अंतिम दिनांक 4 सप्टेंबर 2026। अधिक माहितीसाठी संपर्क सौ नैना वाघ मॅडम, मोबाईल 94-22-93-41-80, सौ पुनगडे मॅडम 94-20-200-549, सौ जाधवर मॅडम 940-46-233-52, श्रीमती संगीता भोरे मॅडम मोबाईल 98-50-26-29-16।
1: तेव्हा माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सर्व महिला भगिनींनी सहभागी होऊन आनंद उत्सव साजरा करावा असं आवाहन जिल्हा परिषदेच्या तथा लेडीज क्लब धाराशिव अध्यक्षा माननीय सौ अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांनी केलं आहे। स्थळ लेडीज क्लब धाराशिव।

गीतं सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीतं करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: ओ फ्रीडम आ फ्रीडम दम दम
1: मुझे जी ये वाली मुन्नी चलेगी।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

गीतं सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीतं करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

शुभ दुपार श्रोते हो, आपल्या सर्वांचं रेडिओ त्यांना 90.4 FM आपली माणसं आपला आवाज या कार्यक्रमामध्ये आणि खास करून आपल्या व्हॉट्सअप फरमाईश या कार्यक्रमामध्ये सर्वांचं स्वागत करतो.

मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं व्हॉट्सअप फरमाईश या कार्यक्रमामध्ये सर्वांचं स्वागत. मित्रांनो, व्हॉट्सअप फरमाईशचा आजचा हा जो कार्यक्रम आहे तो 2 सप्टेंबरचा, आणि आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. जे जे श्रोते ऑनलाईन दिसत आहेत त्यांचे तर काही जणांचे मेसेज या ठिकाणी येत आहेत, पण अनेक जणांचे सुद्धा मेसेज येणं बाकी आहे. पण काही लोकांचे बरेचसे मेसेज आलेले आहेत, शुभ दुपार असं म्हणत आहेत. आपलंही स्वागत. आणि बाकीचे जे सर्व श्रोते आता ऑनलाईन हळूहळू येत आहेत, कारण 1 ते 3 दरम्यान आपला हा व्हॉट्सअप फरमाईशचा प्रोग्राम असतो आणि खूप लोकप्रिय झालेला आहे हेही आपल्याला माहिती आहे, त्यामुळेच आपण मेसेज करत असता. तर या ठिकाणी जो सर्वप्रथम आम्ही मेसेज घेत आहोत ते आमचे नियमित श्रोते आहेत, आणि त्यांनी असंही म्हटलेलं आहे की खूप दिवसांनी त्यांनी मेसेज केला आहे, तर 100% केलेला आहे. त्यांचं नाव आहे संतोष कुमार नागणे, आणि सौ सुजाता नागणे, सूरज नागणे आणि समर्थ नागणे हा पूर्ण नागणे परिवार आहे. मुक्काम पोस्ट तांबोळे, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर येथून. आणि यांना दिलवाले या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. संतोष कुमार जी, आपलं स्वागत करतो या कार्यक्रमामध्ये. आपण बऱ्याच दिवसांनी फरमाईश पाठवली असं म्हटलेलं आहात, पण निश्चितच आपण नेहमी रेडिओ तरणाचे कार्यक्रम ऐकत असता, त्यासाठी आपलेही खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी जे आपण आजचं गाणं सांगितलेलं आहे ते दिलवाले या चित्रपटातील समीर यांनी लिहिलेलं गीत आहे. संगीत आहे नदीम श्रवण यांचं आणि स्वर आहे कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांचा. आणि अर्थातच अजय देवगन आणि रवीना टंडन यांच्यावर चित्रित झालेलं हे गीत आहे. अतिशय सुंदर असं गीत आहे. तेव्हा तुमच्या फरमाईशनं सुरुवात करत आहोत, आणि बाकीचे पण अनेक जे श्रोते आहेत ते हळूहळू या कार्यक्रमामध्ये जुडतील, त्यांचाही आम्ही व्हॉट्सअप फरमाईशचा हा जो त्यांची फरमाईश आहे, त्यांची पसंती जी आहे ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुर्तास तर आपल्या या गाण्यापासून सुरुवात करूयात.

चला, बऱ्याच श्रोत्यांचे असे मेसेज आलेले आहेत की त्यांना हे गाणं खूप आवडतं दिलवाले या चित्रपटातील, कारण दिलवालेचा चाहता वर्ग खूप मोठा आहे या चित्रपटाचा, आणि यातली जी गाणी आहेत ती खूप लोकप्रिय आहेत. बऱ्याच वर्षापासून ही गाणी जी आहेत ती आजही ऐकली जातात, आणि निश्चितच या गाण्यानं सुरुवात झालेली आहे तर ती खूप सुंदर आणि छान झालेली असं म्हटलेले आहेत. आणि अनेक जणांचे आता मेसेज यायला सुरू होत आहेत की कृपया आमची फरमाईश घ्या, तर निश्चित सर्वांना या ठिकाणी कशा पद्धतीनं आपण त्यांची फरमाईश आहे ती पूर्ण करू शकतो याविषयी आपण निश्चितच प्रयत्न करणार आहोत. पण आता यानंतरची जी फरमाईश घेत आहोत ते सोनाली बारबोले जी आहेत, त्यांनी आता तीन गावांची नावं लिहिलेली आहेत, अकलूज, माळशिरस आणि सोलापूर. नेमक्या कुठल्या आहेत ते लक्षात येत नाही आहेत, पण त्यांनी असं म्हटलेलं आहे की त्यांना एक गाणं ऐकायचं आहे, आणि ते गाणं जे आहे ते आएगा मजा बरसात का असं गाणं सांगितलेलं आहे, तर निश्चित ते गाणं आपण ऐकूयात. हे जे गीत आहे ते समीर यांनीच लिहिलेलं आहे, नदीम श्रवण यांनी संगीत दिलेलं. अगोदरचं गाणं तेच होतं, कारण नदीम श्रवण समीर हे त्रिकूट जे आहे ते फिल्म इंडस्ट्रीमध्ये एक आपल्या वेगळं अस्तित्व निर्माण करणारं हेही आपल्याला माहिती आहे. अंदाज हा चित्रपट आहे 2003 साली आलेला होता, आणि अर्थातच प्रियंका चोप्रा आणि अक्षय कुमार यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं आहे. तर निश्चित हे गाणं ऐकूयात सोनाली तई यांच्या आवडीचं.

मित्रांनो, मला माहिती आहे की आपण एकदा गाण्यामध्ये गुंगलात की आपल्याला नेहमी वाटतं की हे गाणं असंच कंटिन्यू चालत राहावं आणि आपण ऐकत राहावं, पण आपल्याला अनेक जणांच्या फरमाईश घ्यायचे असतात, त्यासाठी आपण थोडंसं याच्यामध्ये कमी करतो गाणं थोडक्यात ऐकण्यासाठी आपल्याला. पण आता जी फरमाईश पाठवलेली आहे ते वैभव आप्पा इंगळे राहणार धाराशिव येथून यांनी ही फरमाईश पाठवलेली आहे. ते श्री काळभैरवनाथ बिल्डिंग मटेरियल सप्लायर पण आहेत असं त्यांनी लिहिलेलं आहे. त्यांनी असं म्हटलं आहे की FM 13 रेडिओची फ्रिक्वेन्सी जुळली की मनाची वाईब आपोआप जुळते, आणि सर्वांचा आवाज ऐकला आणि अशा फरमाईश ऐकल्या की त्यांना खूप आनंद होतो असं पण लिहिलेलं आहे. आवाजात जादू, बोलण्याचा अंदाज असा पण त्यांनी सांगितलेला की खरोखरच रेडिओ त्यांनाची शान खरी शान आहे असंही ते म्हटलेले आहेत. तर निश्चित वैभवजी आपले खरं तर खूप खूप धन्यवाद. आणि आपण जर उद्योजक असाल तर निश्चित रेडिओ त्यांनाला भेट द्या. आपण तुमच्या उद्योगविषयी आपण या ठिकाणी एखादी मुलाखत पण घेऊत. तुम्हाला तुमच्या उद्योग व्यवसायाची जाहिरात जर करायची असेल तर तेही आपण रेडिओ त्यांनाच्या माध्यमातून करू शकता, जेणेकरून तुमचा जो व्यवसाय तो अधिक वृद्धिंगत होईल. तर वैभव आप्पा इंगळे यांनी जी फरमाईश पाठवलेली आहे ती मन उधान वाऱ्याचे या गाण्यासाठी, आगवयारीच्या या चित्रपटातील हे गीत आहे. गीत लिहिलेलं आहे मराठीतील अतिशय प्रतितयश असे गीतकार कवी आहेत गुरु ठाकूर यांनी. संगीत दिलेलं आहे शंकर महादेवन यांनी. तेव्हा अतिशय सुंदर निदान सुंदर असं हे गाणं ऐकूयात शंकर महादेवन यांच्या स्वरातील, वैभव आप्पा इंगळे यांच्या पसंतीचं.

चला यानंतरची फरमाईश घेत आहोत ती पाठवलेली आहे रवींद्र बोरकर यांनी ते मुक्काम पोस्ट वॅड तालुका रिसोड जिल्हा वाशिम येथून त्यांनी ही फरमाईश पाठवलेली आहे. आता हे वॅड गाव कसं आहे ते आम्हाला माहिती नाही आहे पण तुम्ही जर ते वॅड गावची जर माहिती पाठवली असते तर ते आम्ही सर्वांना सांगू शकलो असतो. पण ठीक आहे, वाशिम जिल्हा खूप दूर आहे आणि रिसोड तालुक्यातील वॅड या गावातून रेडिओ त्यांना आपण ऐकत आहात आणि ही फरमाईश पाठवलेली आहे. आपण राम तेरी गंगा मैली या चित्रपटातील सुनसाहेबासून या चित्रपटासाठी आपण गाण्यासाठी फरमाईश पाठवलेली आहे. यांच्यासमवेत मित्र आहेत त्यांचे गजानन कावरखे, सूरज बोंडे, रवी बांगर आणि साई बोरकर. तर आपल्या सर्वांच्या आवडीचं हे गीत आहे राम तेरी गंगा मैली या चित्रपटातील आणि हे जे गीत आहे ते गायलेलं आहे लता मंगेशकर यांनी. रवींद्र जैन यांचं संगीत आहे आणि गीत जे आहे ते हसरत जयपुरी यांचं आहे. तर तेव्हा अतिशय नितांत सुंदर असं हे गाणं आहे, खूप लोकप्रिय झालेला चित्रपट आहे. राजकुमार द शोमॅन असं म्हटलं जातं तर त्यांचा हा राज कपूर यांचा, तर तो निश्चितच चित्रपट पण खूप सुपर डुपर हिट झालेला आहे. तेव्हा हे गाणं आपण ऐकूया तुमच्या सर्वांच्या आवडीचं.

मित्रांनो, यानंतरची जी फरमाईश घेत आहोत ते भारत काशिद वडनेर तालुका परंडा यांना, यांची जी वडनेर तालुका परंडा या ठिकाणी धाराशिव जिल्ह्यातील आहेत आणि यांना जे गाणं ऐकायचं आहे ते आई मिलन की रात या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. आई मिलन की रात हा पण एक असा एक चित्रपट आहे की याच्या या चित्रपटातील जे दिसणारे अभिनेता अभिनेत्री आहेत त्यांना खूप म्हणजे असं जास्त पाहिलं गेलं नाही, पण यांचे जेवढे चित्रपट आले त्यातील गाणी मात्र खूप सुपर डुपर हिट झालेली आहेत. अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं हे गीत आहे, समीर यांचं गीत आहे हे, आणि संगीत दिलेलं आहे आनंद मिलिंद यांनी. अविनाश वाधवान आणि शाहीन असं यातील अभिनेती आणि अभिनेता आणि अभिनेत्री यांचं नाव होतं. तर त्यांचे बरेचसे चित्रपट आले नाहीत, जेवढे मोजके चित्रपट आले त्या चित्रपटामध्ये सुद्धा त्यांच्या चित्रपटाचं संगीत जे आहे त्यामुळे ते अभिनेते आपल्या लक्षात राहिलेले आहेत. तर मत्रो मेरे दिल हे असंच एक सुंदर असं गाणं आहे, तेव्हा हे गाणं ऐकूयात वडनेर येथील भारत काशिद यांच्या आवडीचं, तालुका परंडा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफ एम, आपली माणसं आपला आवाज. आणि मित्रांनो, यानंतरची जी फरमाईश पाठवलेली आहे ती पंढरीनाथ कुंभार, प्रतीक कुंभार, रामेश्वर कुंभार, रेखाताई कुंभार, मुक्काम पोस्ट कास्ती बुद्रुक, तालुका लोहारा, जिल्हा धाराशिव इथून. आणि यांना जे गीत ऐकायचं आहे ते पहिली पहिली बार मोहब्बत की है, तर निश्चितच हे गीत आपण घेऊयात. आणि यांनी बरेचसे गणपतीचे वगैरे फोटो पाठवलेले आहेत, तर न चुकता रेडिओ त्यांना ऐकतो असंही म्हटलेलं आहे. तर 100% सकाळपासून संध्याकाळपर्यंत 24 तास आहेत चालू. सकाळचं भक्ती संगीत असणार आहे, पुन्हा त्यानंतर तेरण्याची प्रेरणा असणार आहे. ह्या सर्व हे जे सर्व कार्यक्रम आहेत ते आपण निश्चितच ऐकत असणार आहेत हे माहिती आहे. पण आत्ता जे हे तुम्ही गीत पाठवले आहे त्या गीताची फरमाईश या ठिकाणी पूर्ण करत आहोत. हे जे गीत आहे ते सिर्फ तुम या चित्रपटातील आहे आणि संजय कपूर याच्यामध्ये दिसले होते, अनिल कपूर यांचे भाऊ. प्रिया गिल आहे त्याच्यामध्ये, सुष्मिता सेन आहेत, कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं हे गीत आहे समीर यांचं. आणि संगीताचा मात्र याच्यामध्ये थोडासा कॉन्ट्रोवर्सी होती, म्हणजे संगीतकाराचं नाव आपल्याला या चित्रपटामध्ये दिसून येत नाही. पण ऐकूयात हे गीत.

धन्यवाद मित्रांनो, आपण खूप छान पद्धतीनं फरमाईश पण पाठवत आहात, समजून पण घेत आहात. काल मी आपल्याला एक आव्हान केलं होतं की अनेक जणांचे मेसेज येतात आणि यातील एक 10-15 श्रोत्यांना फक्त न्याय देता येतो हे पण लक्षात येतं. तरी पण आपण संयम ठेवता, संयम बाळगता आणि त्याप्रमाणे फरमाईश पाठवता याचं आम्हाला खरंच खूप कौतुक आहे. आणि यानंतरचे जे फरमाईश पाठवलेले आपले श्रोते आहेत ते रोहित कुंभार, तुकाराम कुंभार, वाठार गाव आहे त्यांचं, जिल्हा कोल्हापूर येथील. कोल्हापूर म्हटल्यानंतर एकतर कोल्हापूरची आई जगदंबा महालक्ष्मी आठवते आणि रंकाळा तलाव पण आठवतो, पण तुमचं वाठार गाव कसं आहे, कोल्हापूरच्या जवळ कुठे आहे, वाठार गावाची महती काय असणार आहे ते पण आम्हाला खूप ऐकायला आवडेल. कारण आम्ही इकडे धाराशिव जिल्ह्यामध्ये असतो आणि रेडिओ त्यांना आपण तिथे ऐकता, तेव्हा निश्चितच आपल्याला काही ना काहीतरी याबाबतीमध्ये माहिती असणार आहे. आणि तुम्ही इथंपर्यंत फरमाईश पाठवता म्हणजे आमच्याकडली पण माहिती तुम्हाला ऐकायला आवडणार आहे. तर निश्चितच या ठिकाणी एक श्री क्षेत्र तुळजापूर आहे जे आदिशक्ती तुळजाभवानीचं स्थान आहे, तसं आपल्याकडे पण काही ना काहीतरी असणार आहे. पण आपल्याला जे गाणं ऐकायचं आहे ते अमर अकबर अँथोनी या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. अर्थात हे गीत जे गायलेलं आहे ते किशोर कुमार, लता मंगेशकर, मोहम्मद रफी आणि मुकेश हे सगळे जे म्हणजे अतिशय प्रसिद्ध असे गायक आहेत, जे की आपल्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये ज्यांचं नाव खूप आदरानं घेतलं जातं त्यांच्याशिवाय आपला दिवस उगवत पण नाही, दिवस मावळत पण नाही. अख्खा दिवसभर आपण असे अनेक गाणे जरी ऐकले यांचे तर यांचं नाव जे आहे ते कायम स्मरणात राहतं, असे किशोर कुमार, लता मंगेशकर, मोहम्मद रफी आणि मुकेश आहेत. या गीताला जे संगीत दिलेलं आहे ते लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी आणि गीत आहे आनंद बक्षी यांचं. तर तेव्हा ऐकूयात अतिशय सुंदर असं गीत, वाठार या गावी, जिल्हा कोल्हापूर.

मित्रांनो, यानंतरची फरमाईश आहे ती मुक्काम पोस्ट निमखेड बाजार तालुका अंजनगाव सुरजी जिल्हा अमरावती अर्थात हे पण विदर्भ येथून यांनी ही फरमाईश पाठवलेली आहे. आणि जे पाठवणारे श्रोते आहेत ते आहेत संतोष काळपांडे, सोनाली काळपांडे, भावीश काळपांडे, श्रुतिका काळपांडे, अमोल काळपांडे यांना आज प्यार झुकता नाही या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. हा पण अतिशय लोकप्रिय झालेला चित्रपट मिथुन चक्रवर्ती, पद्मिनी कोल्हापुरे, डॅनी डेन्सगोप्पा, बिंदू अशा सर्वांनी अभिनीत झालेला अतिशय नितांत सुंदर असा हा चित्रपट आहे. हा जो या चित्रपटातले हे जे गीत आहे ते लता मंगेशकर आणि शब्बीर कुमार यांनी गायलेलं आहे. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं संगीत आहे आणि गीत जे लिहिलेलं आहे ते एस एच बिहारी यांनी. तेव्हा अतिशय नितांत सुंदर असं हे गीत आहे ते ऐकूयात आपण. संतोष काळपांडे, सोनाली काळपांडे, भावेश काळपांडे, श्रुतिका काळपांडे आणि अमोल काळपांडे यांचं. कदाचित हे पण काळपांडेच असणार आहेत आणि हे जे आहे ते निमखेड बाजार तालुका अंजनगाव जिल्हा अमरावती इथून. तर ऐकूयात आपल्या आवडीचं हे गीत.

म्हणूनच ते आपल्या या व्हॉट्सअप फरमाईश कार्यक्रमामध्ये सहभागी होत असतात. यांनी जे आज गाणं सांगितलेलं आहे ते दिल है कि मानता नहीं, वन ऑफ द माय फेवरेट सुद्धा हा चित्रपट है आमिर खान आणि पूजा भट्ट यांचा. तर यातील सर्वच गाणी खूप लोकप्रिय झालेली आहेत आणि दिल है कि मानता नहीं हे तर गाणं असं आहे की लगेच त्या ट्रान्समध्ये घेऊन जातं, म्हणजे आपण 90s दशकामध्ये जाऊन पोहोचतो. तर अशा पद्धतीचं हे गाणं आहे जे गायलेलं आहे अनुराधा पौडवाल आणि कुमार सानू यांनी, जे चित्रित झालेलं आमिर खान आणि पूजा भट्ट यांच्यावर. संगीत दिलेलं आहे नदीम श्रवण यांचं असणार आहे आणि त्याच्यानंतर फैज अनवर यांनी हे गीत लिहिलेलं आहे. अतिशय नितांत सुंदर असं हे गीत आहे, तेव्हा अधिक वेळ न दवडता आपण हे गीत ऐकूया, दिल है के मानता नाही.

श्रोते, यानंतरचं जे गीत पाठवलेलं आहे ते आमचे नियमित श्रोते आहेत, नेहमी समीक्षा करतात आमची, आम्हाला आमचं कौतुक पण करतात, कधी काही चुकलं तर सांगतात पण, आणि रेडिओ तेरणावर कार्यक्रम कशा पद्धतीचे असायला हवेत याहीविषयी ते नेहमी सांगत असतात. अनंत कुलकर्णी आहेत दौंड पुणे महाराष्ट्र इथून, आणि मी काल पण म्हटलेलं होतं की पुण्याच्या लोकांनी कौतुक करणं हे खूप मोठा पुरस्कारासारखं असतं आणि त्यांना आवडणं म्हणजे पण. तर आनंदजी, आपण या पद्धतीनं आमच्या रेडिओ तेरणाचं कौतुक करत असता, गाणी ऐकत असता, त्याबद्दल आपले धन्यवाद. आणि आम्ही आपण समीक्षा करत असताना आणखी आपल्याला काय हवं आहे रेडिओ तेरणाकडून तेही निश्चित सांगा. आणि आपली जी आवड आहे ती अगोदर आपण थोडीशी दुसरी टाकली होती, पण ठीक आहे, आपण 90s दशकातील गाणं परत एकदा सांगितलेलं आहे. आणि तुमचं मूळ गाव कंडारी तालुका परंडा असं आहे आता, असं तुम्ही म्हटलेलं आहे. आणि सध्या तुम्ही स्थायिक पुण्यामध्ये आहेत, पण कसं आहे की पुण्यामध्ये स्थायिक झालं काय, पुण्यामध्ये एक 4-5 वर्षे काढली की ते लोक पुणेरी होतात आणि मग ते त्या सगळ्या गोष्टीचं कौतुक पण करतात आणि समीक्षक होतात चांगल्या पद्धतीचे. तर तुम्ही त्या पद्धतीने समीक्षा करता, त्याबद्दल तुमचे धन्यवाद आनंदजी. आणि तुम्ही जे गीत सांगितलेलं आहे ते अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टी यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं सांगितलेलं आहे. अण्णू मलिक यांनी संगीत दिलेलं आहे, कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांनी हे गीत गायलेलं आहे, राणी मलिक यांचं हे गीत आहे आणि माई खिलाडी तू आणारी या चित्रपटातील हे गीत आहे. तर निश्चितच खूप नितांत सुंदर असं गीत आहे. आणि आपण म्हणतात की दर बुधवारी आपण फरमाईश टाकत असता, तर आपलं हे बुधवारच्या दिवशी जी फरमाईश आहे त्याचंही स्वागत करतो, आपलंही स्वागत करतो. जरूर हे गीत ऐका आणि रेडिओ तेरणावर असंच प्रेम करत राहा. धन्यवाद.

तेव्हा अनेक श्रोत्यांच्या फरमाईश येत आहेत, जे नियमित श्रोते आहेत तेही मेसेज करत आहेत, आणि जे श्रोते आहेत ते म्हणतात की आमची फरमाईश घ्या तर निश्चित आपण त्याचा प्रयत्न करूयात. आणि आता जे गीत पाठवलेलं आहे ते उमेश सौदागर वाघ तालुका बार्शी जिल्हा सोलापूर येथून यांनी असं सांगितलं की यांच्या शेतात कांदा लागवड चालू आहे आणि हे सर्व काम करत असताना शेतामध्ये काम करत असताना सर्वजण मिळून कार्यक्रम ऐकत आहेत तर निश्चित खूप सुंदर आहे आणि तुम्ही अशा पद्धतीनं कार्यक्रम ऐकत असताना तुमच्या कामामध्ये उत्साह निर्माण होतो हे सुद्धा खूप छान आहे. यांच्या पत्नी आहेत उमेश सौदागर यांच्या मोनिका वाघ आणि यांच्या वहिनी आहेत मेघा बागल, तसेच यांच्या काकी आहेत शांता काकी ललिता काकी. या सर्वांना हे गीत ऐकायचं आहे. निश्चितच बल्मा या चित्रपटातील हे गीत आहे जे गायलेलं आहे कुमार सानू आणि आशा भोसले यांनी. समीर यांचंच गीत आहे, संगीत दिलं आहे नदीम श्रवण यांनी आणि आयशा जुल्का अविनाश वाधवांचं परत एक गाणं आलेलं आहे. मगाशी पण आपण एक गाणं ऐकलेलं आहे सई जाफरी अंजना मुमताज असे अनेक जण या चित्रपटामध्ये दिसून येतात तर अतिशय नितांत सुंदर असं हे गीत आहे. हेही गीत ऐकून आपण आनंदी व्हाल बल्मा या चित्रपटातील.

मित्रांनो, मला माहिती आहे की अधिक लोकांच्या फरमाईश घ्यायच्या आहेत, त्यांना त्यांची गाणी ऐकवायची आहेत, म्हणून अधिक वेळ न दवडता आपण या ठिकाणी प्रत्येकाची फरमाईश पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत. यानंतर ज्यांनी फरमाईश पाठवली आहे ते विजय सुरवसे, लोणी काळभोर, जिल्हा पुणे येथून. त्यांना बेताब या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे, बादल येऊन गरजता है. आणि मगाशी अमोल कांबळे जे हिंजवडी पुण्याचे आहेत, त्यांनी पण एक मेसेज टाकलेला होता की हिंजवडीमध्ये पाऊस सुरू झालेला आहे, तर निश्चित पावसाची गरज अख्ख्या महाराष्ट्राला आहे खरं तर. आणि पाऊस निश्चितच यायला हवा, जेणेकरून शेतकरी जो हवालदिल झालेला आहे त्याला एक खऱ्या अर्थानं जर म्हणलं तर धीर मिळेल. म्हणून सर्वांनी पावसासाठी सुद्धा प्रार्थना करायला हवी. पण विजय सुरवसे, लोणी काळभोर पुणे यांनी जे गीत सांगितलं आहे बादल येऊन गरजता आहे, हे बेताब या चित्रपटातील गीतासाठी पसंती कळवलेली आहे. अतिशय सुपर डुपर हिट झालेला हा चित्रपट, सनी देओल यांचा हा पहिला चित्रपट, आणि अमृता सिंग, शमी कपूर, प्रेम चोप्रा सुद्धा या चित्रपटामध्ये होते. राहुल रायवल यांनी या चित्रपटाला दिग्दर्शित केलेलं होतं. आनंद बक्षी यांचं गीत आहे, संगीत दिलेलं आहे आर डी बर्मन, राहुल देव बर्मन यांनी. आणि हे गीत जे गायलेलं आहे ते लता मंगेशकर आणि शब्बीर कुमार यांनी गायलेलं आहे, तेव्हा अतिशय निदान सुंदर असं गीत आहे. या गीताची जी आवड आहे ते पाठवलेली होती विजय सुरवसे, लोणी काळभोर यांनी. ऐकूयात आपल्या आवडीचं गीत.

तर मित्रांनो, व्हॉट्सअप फरमाईशचा हा जो कार्यक्रम आहे तो इतका लोकप्रिय काय ते लक्षात येतं, कारण आपण शेतामध्ये असाल, कुठलेही काम करत असाल, दुकानामध्ये असाल, काही जण तर असं मेसेज टाकतात की आम्ही हॉटेलमध्ये आहोत, तरीसुद्धा हा जो कार्यक्रम आहे तो आपण आहे त्या ठिकाणी ऐकत आहात आणि याचा आनंद घेत आहात आणि तिथूनही आपण फरमाईश पाठवत आहात. टेक्नॉलॉजीने व्यवस्था केलेली आहे आणि त्या टेक्नॉलॉजीच्या आधारे आपण व्हॉट्सअपवर फरमाईश पाठवून हा कार्यक्रम जो आहे तो ऐकत असता. आता ही जी फरमाईश आहे ते आमचे नेहमी कौतुक करणारे आणि वेळोवेळी रेडिओ तेरणाला साथ देणारे, प्रत्येक वेळी रेडिओ तेरणाला प्रत्यक्ष व्हिजिट करणारे असे समाधान कदम लोंढेवाडी येथून त्यांनी हा मेसेज केलेला आहे. त्यांनी असं म्हणलं की त्यांची लिखाणाची पद्धत पण खूप विस्तृत अशी असते आणि निश्चितच त्या यांच्या लिखाणाच्या शैलीचं कौतुक करायला हवं समाधान यांच्या. त्यांनी असं म्हटलेलं आहे की म्हणजे मी स्वतः लाईव्हमध्ये सहभागी व्हावं असं त्यांची इच्छा होती, तर ते पूर्ण केलेली आहे. मीही समजून घेत होतो की लाईव्हमध्ये आणखी नवीन काय करता येऊ शकेल ते. या कार्यक्रमात त्यांना फरमाईश देणं जमत नाही समाधानना असं म्हणणं आहे. समाधान ते पण बरोबर आहे, पण तुम्ही नेहमी इतर श्रोत्यांना पण प्रोत्साहित करत असता की रेडिओ तेरणा ऐका, तिथं फरमाईश पाठवा किंवा इतर पण कार्यक्रम ऐका असं आपण नेहमी सुचवत असता, तेही आम्हाला माहिती आहे. तर गेल्या वर्षभरापासून यांनी व्हॉट्सअप गाणी कार्यक्रमामध्ये फरमाईश पाठवलेली नाही, पण आज पाठवावी वाटवतो म्हणून त्यांनी फरमाईश पाठवलेली आहे. हे फरमाईश घ्या असं यांचं म्हणणं आहे. तर निश्चितच यांनी जे सांगितलेलं आहे ते यांनी जे गाणं सांगितलेलं आहे ते मोहम्मद अजीज म्हणजे यांचे खूप आवडते गायक आहेत. यांच्या आवाजातील हे गीत आहे मोहम्मद अजीज यांच्या, चारो तरफ अंधेरा मचा आहे, पाणी महंगा सस्ता खून आहे. गाणं खरंच खूप म्हणजे तशा अर्थानं खूप ऐकलं जात नाही, पण यांनी हे गाणं शोधून काढलं आहे, तर आपण सर्वांनी निश्चितच हे गाणं ऐकावं. मोहम्मद अजीज साहेबांचे प्रत्येक शब्द कानात मधुर हर्ष निर्माण करतात असं सांगितलेलं आहे. खरं तर त्यांनी प्रत्येक दर्दभरी गाणी गाताना जी गीतं आवडली नाहीत असं कधी झालं नाही, म्हणजे त्यांचं कुठलंही गीत आवडलं नाही समाधानला असं त्यांचं म्हणणं आहे. आजच्या कार्यक्रमात त्यांची आठवण म्हणून हे गीत ऐकायला आवडेल असं त्यांनी सांगितलेलं आहे. मोरया मेडिकल रेडिओ श्रोता संघ येथून समाधान कदम, संदेश कदम, अखिलेश कदम, बाबासाहेब कदम, शेखर कदम, माणिक तांबोळी, लोंढेवाडी, तालुका माढा, जिल्हा सोलापूर येथून. आणि त्यांनी आत्ताच एक परत मेसेज टाकला फरमाईश घेत असताना की जेव्हा 1990 दशक समोर येतं तेव्हा मनात काहूर माजल्याशिवाय राहत नाही. हजारो गाण्यांच्या संचामध्ये सजवलेलं हे दशक प्रत्येक गाण्यांमधून झळाळून निघत राहतं. अतिशय अप्रतिम गाणी या दशकाने रसिक श्रोत्यांसाठी समर्पित केली आहेत आणि प्रत्येक गाण्यातील मधुरता श्रोत्यांच्या मनाला स्पर्शून जाते आणि श्रोते देखील 1990 दशकाला आजही सलाम करत असतात. तर समाधान देखील एक श्रोता म्हणून या दशकाला काळजाच्या खोलवर कप्प्या साठवून ठेवले आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे. या दशकाने एवढं शिकवलं की गाण्याबद्दलचं प्रेम काय असतं, सिंगरच्या आवाजातील माया किंवा गोडवा काय असतो, एवढंच नाही तर ज्यांचे शब्द असतात ते गीतकार म्हणजे लाजवाब, असे कितीतरी प्रसंग आजही डोळ्यासमोर हुबेहूब दिसतात असं म्हटलं आहे. तर निश्चितच पण कुठलंही दशक असू दे, आपण 60, 50, 70, 80 जरी दशक घेतलं तर त्या त्या काळातली काही गाणी असतात की जी मनावर ठसा निर्माण करून जातात आणि प्रत्येकाची चॉईस असते. पण 90 दशक हे आता सध्याचे जे रेडिओ लव्हर्स आहेत, लिसनर्स आहेत, त्यांच्यासाठी मात्र 90 दशक आता सध्या मात्र खूप गाजतो एवढं निश्चित आहे. तेव्हा समाधान कदम जे आपण जे ही फरमाईश पाठवली ती पूर्ण करत आहोत. मोहम्मद अजीज यांच्या स्वरातील कुदरत का कानून या चित्रपटातील हे गीत ऐकूयात. खरोखरच खूप वेगळं गीत असणार आहे. मीही कधी हे गाणं एवढं जास्त नाही ऐकलेलं होतं, पण निश्चित आता ऐकतो. हे गाणं आपण जे फरमाईश पाठवलेली ती पूर्ण करतोय.

मी या ठिकाणी आता जी फरमाईश घेत आहे ती विजय बनसोडे राहणार औसा तालुका जिल्हा लातूर येथून यांनी 4 महिन्यानंतर फरमाईश पाठवलेली असंही यांचं म्हणणं आहे. आणि यांना जे गीत ऐकायचं आहे ते करण अर्जुन या चित्रपटातील ये बंधन तो प्यार का बंधन आहे. हे पण गीत खूप लोकप्रिय आहे, अनेक लोक आजही हे गीत ऐकतात आणि या गाण्यातली जादूही अजून तशीच कायम आहे. कुमार सानू, उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं हे गीत आहे, राजेश रोशन यांचं संगीत आहे आणि गीत आहे हिंदीवर. तेव्हा निश्चितच असं करण अर्जुन या चित्रपटातील हे गीत ऐकूयात. शाहरुख खान आणि सलमान खान यांच्यावर चित्रित झालेलं राखी पण आहेत समवेत. आणि या चित्रपटावरतल्या अनेक मीम्स जे आहेत त्या रील्सच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला पाहायला मिळत असतात. तेव्हा असा हा चित्रपट आणि ह्या चित्रपटातील हे गीत ऐकूयात. औसा तालुका आणि जिल्हा लातूर म्हणजे लातूर जिल्ह्यातील औसा येथील विजय बनसोडे यांच्या आवडीचं गीत.

मित्रांनो, व्हॉट्सअप फरमाईश या कार्यक्रमामध्ये यानंतर ज्यांनी पसंती कळवलेली आहे ते श्रोते आहेत भाऊसाहेब काळे पाटील, कविता काळे पाटील, कार्तिकी काळे पाटील आणि प्रथमेश काळे पाटील. हे सर्वजण राहणार आहेत मालेगाव तालुका गेवराई जिल्हा बीड येथून आणि यांना जज मुजरिम या चित्रपटातील बिन सजना के जीवन हे गीत ऐकायचं आहे. गेवराई तालुका बीड जिल्ह्यातून आलेला आहे परत एकदा, तर मी आपलं स्वागत करतो. बीड जिल्ह्यातसुद्धा रेडिओ त्यांना ऐकला जातो. अनवर सागर यांचं हे गीत आहे, बप्पी लाहिर यांनी गायलेलं आहे, संगीत दिलेलं आहे आणि गायक जे आहेत ते उदित नारायण, कविता कृष्णमूर्ती हे आहेत. तेव्हा जज मुजरिम या चित्रपटातील हे गीत ऐकूयात आपण.

मित्रांनो, यानंतरची जी फरमाईश पाठवलेली आहे ती संदीप पाटील शेगाव, अर्थात संतश्रेष्ठ श्री गजानन महाराजांचं शेगाव आनंदसागरमधून म्हणतात. आनंदसागर म्हणजे तिथलं जे मोठा बगीचा आहे, जिथं बरेचसे लोक पर्यटनाला येतात, असं जर आनंदसागर असेल तर खूप छान आहे. संदीप पाटील शेगाव येथील, त्यांचे मित्र आहेत खन्ना यादव. आता आम्ही राजेश खन्ना, खन्ना असं आडनाव ऐकलं होतं पण त्यांचं नाव आहे म्हणून, खन्ना यादव, दीपक गणेश, राजू तराळे, गव्हाचे भाऊ, शंकर पाचपोर, हिगणे, तायडे आणि इतर सहकारी यांना कुर्बानी या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. तर निश्चित हे तुमचं गीत आम्ही या ठिकाणी फरमाईश पूर्ण करत आहोत. कुर्बानी या चित्रपटातील हे गीत आहे, सलमान खान आणि आयशा जुल्का यांच्यावर चित्रित झालेलं. ऐकूयात आपल्या आवडीचं हे गीत.

श्रोतेहो, यानंतरची जी फरमाईश पाठवलेली आहे ती पुष्पाताई तांबेकर यांनी, राहणार रेंदाळ, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर येथून. आणि यांना एक गाणं ऐकायचं आहे, परदेसी या इतना बता तेरी कोण हूं मैं. आणि त्यांनी सांगितलेलं आहे की ते शेतामध्ये वैरण पण काढत आहेत आणि सर्वजण मिळून हे कार्यक्रम ऐकत आहेत. तर पुष्पा तांबेकरताई आपल्यासाठी हे गीत ऐकवित आहोत. हे जे गीत आहे ते दाग दी फायर या चित्रपटातील आहे. समीर यांनी गीत लिहिलेलं आहे, राजेश रोशन यांचं संगीत आहे. आणि यामध्ये आपल्याला दिसून येतात संजय दत्त, चंद्रचूड सिंग, महिमा चौधरी, शक्ती कपूर असे अनेक जण दिसून येतात. तेव्हा हे अतिशय दागदी फायर हा चित्रपट म्हणून खूप लोकप्रिय झालेला होता आणि त्यातली गाणी पण खूप लोकप्रिय झालेली होती. तर असं हे गाणं ऐकूयात आपण.

या ठिकाणी अनेक जणांच्या या फरमाईशा आहेत, ते येत आहेत. कोमलताई आहेत, त्या म्हणतात की त्यांच्या मैत्रिणी खूप त्यांच्यावर चिडून राहिल्या आहेत. त्यांच्या भाषेमध्ये त्यांनी लिहिलेलं आहे, त्यांची फरमाईश पूर्ण करा असं त्यांचं म्हणणं आहे. कोमल बोरकरताई या मुक्काम पोस्ट वॅडच्या आहेत. वॅडची ऑलरेडी आपण एक फरमाईश घेतलेली होती, तरी आपण प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणची फरमाईश घेण्याचा प्रयत्न करत आहोत. पण वॅड पोस्ट तालुका रिसोड जिल्हा वाशिम येथील या आहेत. यांच्या मैत्रिणी आहेत अश्विनी सरकटे, वैष्णवी इंगोले, अर्चना बोरकर, हे सर्व लाईव्ह कार्यक्रम ऐकत आहेत. यांना त्यांनी त्यांच्या मैत्रिणींना पण रेडिओ त्यांचा ॲप दिलेला आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि हे गाणं द्या म्हणतात. त्यांचं गाणं जे आहे ते जुदाई या चित्रपटातील आहे. अनिल कपूर, त्यानंतर श्रीदेवी आणि उर्मिला मातोंडकर अशा सर्वांचा असणारा हा चित्रपट. आणि या चित्रपटातील हे गाणं आहे हा मुझे प्यार हुआ अल्ला मिया. आणि हे जे गीत गायलेलं आहे ते अलका याज्ञिक आणि अभिजित यांनी गायलेलं आहे. आणि गीत आहे समीर यांचं आणि संगीत दिलं आहे नदीम श्रवण यांनी. तेव्हा ऐकूयात तुमच्या सर्व मैत्रिणींच्या आवडीचं हे गीत.

श्रोतळ, यानंतरची जी फरमाईश पाठवलेली आहे ती आपल्या धाराशिव येथील बँक कॉलनीतून सचिन मोकाशे यांनी. त्यांना हम तुम या चित्रपटातील टायटल सॉन्ग ऐकायचं आहे. राणी मुखर्जी आणि सैफ अली खान यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं आहे. त्यांनी म्हटलं आहे की रेडिओ त्यांना ऐकत असताना त्यांच्या दिवसाला एक वेगळ्या आनंदानं भारावून टाकतं, उत्साहानं भारावून टाकतं. तर निश्चितच रेडिओ त्यांनावर आपण एवढं प्रेम करता त्याबद्दल आपले धन्यवाद. आणि आपल्यासाठी हे गीत जे आहे ते फरमाईश पूर्ण करत आहोत. जतीन ललित यांनी संगीत दिलेलं प्रसून जोशी यांचं हे गीत आहे. अलका याज्ञिक आणि बाबुल सुप्रियो यांच्या स्वरातील हे गीत आहे. ऐकूयात हे टायटल सॉन्ग, अतिशय छान आणि नितांत सुंदर असं.

यांच्या समवेत आहेत श्रुतिका, प्रथमेश ज्ञानदेव, भक्तिभूषण नामदेव, पुन्हा त्यानंतर आकाश कुमार, अनुराधा, तुकाराम कांबळे, सौ छाया कांबळे, मुक्काम पोस्ट हसूर दुमाला, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर येथून. आणि या सर्व श्रोत्यांना अंधा कानून या चित्रपटातील किशोर कुमार यांच्या स्वरातील गीत ऐकायचं आहे, रोते रोते हसणं सीखो. आणि निश्चितच हे एक संदेश देणारं गाणं आहे जे की प्रत्येकांना आवडतं पण. किशोर कुमार यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आहे, संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. आणि या चित्रपटामध्ये तर आपल्याला मोठी स्टारकास्ट दिसून येते, अमिताभ बच्चन, रती अग्निहोत्री, ऋषी कपूर, कादर खान, वहिदा रहमान, सुरेश ओबेरॉय, हे सर्वच्या सर्व आपल्याला लगेच आपल्या त्या डोळ्यासमोर चित्र तरळतं अंधा कानून या चित्रपटाचं. तेव्हा हे गीत ऐकूयात आपण, रोते रोते हसणं सीखो.

मित्रांनो, यानंतरची फरमाईश जी घेत आहोत ती पाठवली आहे सोहम वाघमारे ओम खुणे दत्तात्रय खुणे यांनी पलूस तालुका पलूस जिल्हा सांगली येथून. आणि यांना जे गीत ऐकायचं आहे ते अलका याज्ञिक यांनी गायलेलं राण

राणी मलिक यांनी लिहिलेले गीत, जे संगीत दिलेलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी, आणि या चित्रपटाचं दिल है बेताब या चित्रपटातील हे गीत आहे. या चित्रपटामध्ये आपल्याला दिसून येतात अजय देवगन, विवेक मुश्रण, प्रतिभा सिन्हा, आलोक नाथ असे अनेक जण दिसून येतात. तर पलूस तालुका, पलूस जिल्हा सांगली येथून दत्तात्रय खुने, ओम खुने, सोहम वाघमारे यांच्या आवडीचं हे गीत ऐकूयात.

श्रोते, यानंतरची जी फरमाईश आहे ती अनिल लोमटे. ही जी फरमाईश आहे ती अनिल लोमटे यांनी पाठवलेली आहे. ते राहणारे आहेत गोरधनवाडी तालुका जिल्हा धाराशिव येथून. ते म्हणतात की त्यांची माझी भेट झालेली आहे. त्यांनी आठवण करून दिलेली आहे की आपल्या इथले उद्योजक आहेत सुधीर सस्ते यांच्या क्रशरवर भेट झाली होती असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर निश्चितच मला पण आठवत आहात आपण, आणि त्यावेळेस मी त्यांना रेडिओ तेरनाचा ॲप इन्स्टॉल करून दिलेलं होतं आणि त्यांनी ते त्यावेळेसपासून रेडिओ तेरना हे कंटिन्यू ऐकत आहेत. आज मात्र ते भावनगर ते धाराशिव असा प्रवास करत आहेत आणि या प्रवासामध्ये सुद्धा ते रेडिओ तेरनाचे कार्यक्रम ऐकत आहेत. तेव्हा आज त्यांनी जी फरमाईश पाठवलेली आहे ती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गीतावरची पाठवलेली आहे. तर निश्चित आपल्याला हे गीत ऐकवित आहोत. रोहित पाटील यांनी लिहिलेलं हे गीत आहे आणि जे गायक आहेत ते सुद्धा त्याचा रोहित पाटील आणि धनश्री घारे असं नाव दिसतंय. तर त्यांनी त्यांचं हे गायकी आहे आणि त्यांनी हे शिवाजी महाराजांच्या वरचं गाणं सांगितलेलं आहे. तर अनिल लोमटे जी आपण आठवण करून दिली त्याबद्दल धन्यवाद. आपण रेडिओ तेरना ऐकता हे ऐकून मला पण आणि वाचून पण खूप आनंद वाटला. तर निश्चित आपण एकदा जरूर रेडिओ तेरनाच्या स्टुडिओला भेट द्या आणि आपला प्रवास पण सुखकर हो. धाराशिवला निश्चित आल्यानंतर आपण भेट द्या आणि मेसेज पण करा की आपल्याला हे गाणं कसं वाटलं. ऐकूया तुमच्या आवडीचं हे गीत.

तेव्हा मित्रांनो व्हॉट्सअप फरमाईश या कार्यक्रमाचा उत्तरार्ध आता सध्या सुरू आहे आणि या कार्यक्रमामध्ये आता जी फरमाईश घेत आहोत ते कव्हे तालुका बार्शी जिल्हा सोलापूर येथून शिवराम मस्के आणि शर्मिला मस्के यांच्या आवडीचं त्यांना एक दुजे के लिए या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे आणि या गीतासाठी पसंती कळवलेले जे आपले श्रोते आहेत ते कव्हे तालुका बार्शी येथील आहेत आणि हे जे गीत गायलेलं आहे ते SP बालसुब्रमण्यम आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं आहे. लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी संगीत दिलेलं आहे. आनंद बक्षी यांचं गीत आहे आणि अर्थात याच्यामध्ये अतिशय सेन्सिटिव्ह संवेदनशील अभिनेता असं म्हटलं जातं. कमल हसन, रती अग्निहोत्री असे दिसून येतात. माधवी आहे, शुभा खोटे आहेत. तेव्हा एक दुजी के लिए हा चित्रपट अतिशय नितांत सुंदर आणि त्यातली गाणीही सर्व लोकप्रिय झालेली. तेव्हा आपल्या आवडीचं हे गीत ऐकूयात कव्हे तालुका बार्शी येथे.

तेव्हा मित्रांनो, आम्ही व्हॉट्सअप फरमाईश या कार्यक्रमातील हे शेवटची फरमाईश घेत आहोत. पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या फरमाईशला कशा पद्धतीने न्याय देता येईल ते आपण उद्यापासून पाहूयात. पण आता मात्र आज जवळपास प्रत्येक जिल्ह्यातील किंवा प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणची फरमाईश घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी निश्चितच आपणसुद्धा हे समजून घेऊ शकत असाल असं मी अशी अपेक्षा व्यक्त करतो आपल्या सर्व श्रोत्यांकडून. यानंतरची जी फरमाईश आलेली आहे ती किशोर कोळी तिरंगूट तालुका मुळशी जिल्हा पुणे येथून, ते लाईव ऐकत आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यांना गाणं ऐकायचं आहे, तेरी उम्मीद तेरा इंतजार करता हूं. तर निश्चितच ही आम्ही शेवटची अशी ही फरमाईश घेत आहोत. उद्या आपल्याला परत एकदा भेटायचंच आहे. कुमार सानू आणि साधना सरगम यांनी गायलेलं हे गीत आहे. नदीम श्रवण यांनी संगीत दिलेलं आहे. समीर यांची गीत रचना आहे. हा चित्रपट जो आहे तो दिवाना असं या चित्रपटाचं नाव आहे. तेव्हा निश्चितच आपण हे गीत ऐकूयात आपल्या आवडीचं.

0: आधी रात है।
1: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी। आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: भव्य मंगळा गौरी स्पर्धेचं आयोजन। माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून भव्य दिव्य माहेर मंगळा गौरी महोत्सवाचं रविवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता आयोजन। आनंद उत्साहासह भव्य आकर्षक बक्षिस जिंकण्याची सुवर्ण संधी। स्थळ लेडीज क्लब धाराशिव।
1: प्रथम पारितोषिक 50,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 35,000 रुपये, तृतीय पारितोषिक 25,000 रुपये, प्रोत्साहन पर 11,000 रुपयांची 3 आणि 5,000 रुपयांची 2 पारितोषिके।
0: माहेर मंगळा गौरी स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी किमान 10 महिलांचा ग्रुप असणे आवश्यक। ग्रुपमध्ये विवाहित एकल महिला असाव्यात, मुली नको। मुलींचा वेगळा ग्रुप असेल तर त्यांना वेगळी बक्षिसं देण्यात येतील। प्रत्येक ग्रुपला 5 ते 10 मिनिटांचा वेळ असेल। म्युझिक गाणी स्वतः आणावीत। भव्य मंगळा गौरी स्पर्धेचं आयोजन।
1: नोंदणीसाठी संपर्क लेडीज क्लब धाराशिव। नोंदणीची अंतिम दिनांक 4 सप्टेंबर 2026। अधिक माहितीसाठी संपर्क सौ नैना वाघ मॅडम, मोबाईल 94-22-93-41-80, सौ पुनगडे मॅडम 94-20-200-549, सौ जाधवर मॅडम 940-46-233-52, श्रीमती संगीता भोरे मॅडम मोबाईल 98-50-26-29-16।
0: तेव्हा माहेर मंगळा गौरी स्पर्धेमध्ये सर्व महिला भगिनींनी सहभागी होऊन आनंद उत्सव साजरा करावा असं आवाहन जिल्हा परिषदेच्या तथा लेडीज क्लब धाराशिव अध्यक्षा माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे। स्थळ लेडीज क्लब धाराशिव।

0: जाती।
1: क्या शेर मारा है?
0: तो बोया मुझको होने ने, तो बोया तुझको होने ने, न मैं होता तो क्या होता, न तू होता तो क्या होता।
2: न तू होता तो ये होटल नहीं होता, न मैं होता तो ये ढाबा नहीं होता, न ये होटल

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन. माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून भव्य दिव्य माहेर मंगळागौरी महोत्सवाचं रविवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता आयोजन. आनंद उत्साहासह भव्य आकर्षक बक्षिसं जिंकण्याची सुवर्ण संधी. स्थळ लेडीज क्लब धाराशिव.
1: प्रथम पारितोषिक 50,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 35,000 रुपये, तृतीय पारितोषिक 25,000 रुपये. प्रोत्साहनपर 11,000 रुपयांची 3 आणि 5,000 रुपयांची 2 पारितोषिके.
0: माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी किमान 10 महिलांचा ग्रुप असणे आवश्यक. ग्रुपमध्ये विवाहित एकल महिला असाव्यात, मुली नको. मुलींचा वेगळा ग्रुप असेल तर त्यांना वेगळी बक्षिसं देण्यात येतील. प्रत्येक ग्रुपला 5 ते 10 मिनिटाचा वेळ असेल. म्युझिक गाणी स्वतः आणावीत. भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन.
1: नोंदणीसाठी संपर्क लेडीज क्लब धाराशिव. नोंदणीची अंतिम दिनांक 4 सप्टेंबर 2026. अधिक माहितीसाठी संपर्क सौ नैना वाघ मॅडम, मोबाईल 9422-9941-80, सौ पुनगडे मॅडम 9420-2549, सौ जाधवर मॅडम 9404-2352, श्रीमती संगीता भोरे मॅडम मोबाईल 9850-2629-16.
0: तेव्हा माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सर्व महिला भगिनींनी सहभागी होऊन आनंद उत्सव साजरा करावा असं आवाहन जिल्हा परिषदेच्या तथा लेडीज क्लब धाराशिव अध्यक्षा माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे. स्थळ लेडीज क्लब धाराशिव.

0: भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन। माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून भव्य दिव्य माहेर मंगळागौरी महोत्सवाचं रविवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता आयोजन। आनंद उत्साहासह भव्य आकर्षक बक्षिस जिंकण्याची सुवर्ण संधी। स्थळ लेडीज क्लब धाराशिव।
1: प्रथम पारितोषिक 50,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 35,000 रुपये, तृतीय पारितोषिक 25,000 रुपये, प्रोत्साहनपर 11,000 रुपयांची 3 आणि 5,000 रुपयांची 2 पारितोषिके।
0: माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी किमान 10 महिलांचा ग्रुप असणे आवश्यक। ग्रुपमध्ये विवाहित एकल महिला असाव्यात, मुली नको। मुलींचा वेगळा ग्रुप असेल तर त्यांना वेगळी बक्षिस देण्यात येतील। प्रत्येक ग्रुपला 5 ते 10 मिनिटाचा वेळ असेल। म्युझिक गाणी स्वतः आणावीत। भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन।
1: नोंदणीसाठी संपर्क लेडीज क्लब धाराशिव। नोंदणीची अंतिम दिनांक 4 सप्टेंबर 2026। अधिक माहितीसाठी संपर्क

0: क्रमांक 99 वाघ मैडम, मोबाइल 94 22 93 81, 9 पुनगड़े मैडम 94 20 200 549, 9 जादवर मैडम 940 46 233 52, श्रीमती संगीता भोरे मैडम मोबाइल 98 50 26 29 16।
1: तेव्हा माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सर्व महिला भगिनींनी सहभागी होऊन आनंद उत्सव साजरा करावा असं आवाहन जिल्हा परिषदेच्या तथा लेडीज क्लब धाराशिव अध्यक्षा माननीय सौ अर्चनाताई राणाजगदीश पाटील यांनी केलं आहे। स्थळ लेडीज क्लब धाराशिव।

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य। आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। मित्रांनो, आपण आरोग्य मंत्र या कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणून घेत असतो की आपलं आरोग्य कशा पद्धतीनं सुदृढ ठेवावं, त्याला आपण कशा पद्धतीनं सुरक्षित ठेवावं, आणि आपल्याला जे वेगवेगळे आजार होत असतात त्याच्यापासून आपण स्वतःचं रक्षण कशा पद्धतीनं करायला हवं, आणि त्यासोबत जर आपल्याला असा कुठला आजार जाणवत सुद्धा असेल तर कुठल्याही पद्धतीचे स्वतःचे उपचार न करता किंवा आपण कुठले तरी ऐकून घरगुती उपचार न करता आपण तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवून आपल्या तब्येतीची काळजी घेणं गरजेचं असताना आपण ते सहसा करत पण असतो, आणि आरोग्यमंत्रा कार्यक्रमाच्या माध्यमातून अशीच जागृती आपण करत असतो। आज आरोग्यमंत्रा या कार्यक्रमासाठी आपण रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे सोलापूर येथील कान, घसा आणि नाक या आजाराचे तज्ज्ञ डॉक्टर जलील मुजावर। ते सर्जन आहेत, MBBS MS त्यांचं झालेलं आहे, आणि सोलापूरमध्ये मुजावर हॉस्पिटल नावाचं त्यांचं एक खूप मोठं हॉस्पिटल आहे, खूप नामांकित असे डॉक्टर आहेत, आणि ते आज आपल्या रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत। आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की कान, घसा, नाक याचे आजार कॉमन कुठले असतात, आणि ते स्वतः सर्जन असल्यामुळे डेली त्या या गोष्टीला डील करतात, ऑपरेशन असतील किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे अनेक गंभीर आजार असतील कान, घसा आणि नाक या संदर्भातले, तर त्याच्यावरचे जे ऑपरेशन्स आहेत ते डेली करतात, डील करतात त्याशी, त्यामुळे त्यांना निश्चितच याचा खूप मोठा अनुभव आहे, आणि त्यांच्या या अनुभवाचं आपण कथन जे आहे ते आज ऐकणार आहोत, आणि आपल्याला याच्यातून खूप चांगली अशी महत्त्वपूर्ण अशी माहिती मिळणार आहे। डॉक्टर जलील मुजावर, मी आपलं स्वागत करतो रेडिओ तेरणामध्ये।
2: नमस्कार संजय।
1: डॉक्टर जलील जी, जसं मी आता एक छोटासा पाठ सांगितला की आपण एक सर्जन आहात आणि सोलापूरमध्ये नामांकित आहात, सोलापूरच नाही तर मराठवाडा असेल, आपण महाराष्ट्रामध्ये जरी पाहिलं तर आपण जे काही एकदम जटिल आणि अतिशय असे गंभीर ऑपरेशन असतात ते आपण केलेले आहात, आणि त्याच्यामुळे आपलं नाव पण खूप मोठं झालेलं आहे, तर आपण काय सांगू इच्छिता की कान, घसा आणि नाक हे माणसाच्या शरीरातले किती असे महत्त्वपूर्ण पार्ट आहेत?
2: ॲक्च्युली आपल्या शरीराचे जे एंट्री पॉईंट्स आहेत ते कान, नाक, घसा आहेत। त्यामध्ये घसा हे फार महत्त्वाचा अवयव आहे, जिथून आपण सेवन करतो, जे आपण डाएट घेतो, जिथून आपण बोलतो। तर स्वरयंत्राचे आजार आहेत, त्याच्यात खाण्यापिण्यात त्रास होण्यासारखे आजार आहेत, त्यात कॉमन टॉन्सिलचे आजार आहेत, आता गुटखा सेवनमुळे होणारे कॅन्सरसारखे आजार आहेत, आवाज बदलणे हे जास्त व्हॉइस वापरणे किंवा फॉल्टी आवाज वापरणे याच्यामुळे बदलणारे आवाज आहेत, तर हे घशाचे निगडीत हे फार कॉमन आजार आहेत। नाकाचे निगडीत जर विचार केला तर सध्याचं हे जे वातावरण आहे हे फार पोल्युटेड आहे, जे डस्ट आहे ते डस्ट नसून त्याच्यामध्ये बरेच केमिकल ॲड आहेत, आता क्या कन्स्ट्रक्शनमधल्या डस्ट आहेत, परत आपल्या ह्या व्हेकलच्या डस्ट आहेत, प्लॅस्टिकच्या डस्ट आहेत, त्याच्यामुळं नाकामध्ये ॲलर्जी हा एक फार म्हणजे कॉमन आजार सध्या झालेला आहे, आणि नाकात हाड वाढल्यामुळे जे श्वसन प्रक्रियेत जे बाधा होते ते एक त्याच्यातला कॉमन आजार आहे। कानाशी निगडीत जर बघितलं तर कानातून पू येणे, कानाचे पडदे फाटणे, ऐकायला कमी येणे किंवा कानात आवाज येणे, चक्कर येणे, ऐकण्याची प्रक्रिया कमी होणे हे कॉमन आजार आहेत। तर कान, नाक, घशात हे दिसून येणारे एक जनरल पॉप्युलेशनमधले आजार आपण सध्या डेली ओपीडीमध्ये बघत असतो।
1: अच्छा, आता जसं की आपण म्हटलात की हे कान, घसा आणि नाक या संदर्भातले जे कॉमन आजार आहेत, पण ह्या कॉमन आजारासाठी आपल्याला असे खूप सारे डॉक्टर्स आपल्याला ग्रामीण भागामध्ये किंवा शहरी भागामध्ये सुद्धा दिसून येत नाहीत, मग याच्यामुळे रुग्णांचं किंवा जे कॉमन लोकांचं आहे त्याचं दुर्लक्ष जास्त होतं आणि पुन्हा खूप मोठा आजार झाल्यानंतर तुमच्यापर्यंत पोहोचतात का, असं काही होतं का?
2: डेफिनेटली आपल्याकडं हेल्थ सिस्टम त्या प्रकारे इन्फ्रास्ट्रक्चर नसल्यामुळं बऱ्याच वेळा छोट्या गोष्टीसुद्धा निग्लेक्ट केल्या जातात। पहिलं तर पेशंटकडूनच निग्लेक्ट केलं जातं कारण आपल्या पब्लिकमध्ये ते अवेअरनेस नाही आहे। त्याच्यानंतर त्याचे तज्ज्ञ कोणत्याही आजाराचा इलाज जेव्हा तुम्ही तज्ज्ञाकडे जाता तेव्हाच व्यवस्थितपणे होऊ शकतं फर्स्ट स्टेजपासून. पण आपल्याकडं ते इन्फ्रास्ट्रक्चर, हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर नसल्यामुळं आपली पब्लिक पहिलं अंगावर काढते, लगेचच दाखवत नाही आहे. दाखवलं तरी ते तज्ज्ञ डॉक्टर नसतात. आपण एक आपले जे हेल्थ डॉक्टर आहेत पेरिफेरीचे ते पाहतात, तिथून ते जेव्हा त्यांच्या कंट्रोलमध्ये येत नाही तेव्हा ते आमच्यापर्यंत पोहोचतात. तर डेफिनेटली एक छोटीशी गोष्ट सुद्धा फार मोठी झालेली असते. तर माझं असं म्हणणं आहे की आपण हे मोठ्या आजारापर्यंत त्याचं निर्माण होईपर्यंत एखादी छोटी गोष्ट जरी आपल्याशी झाली तर हेल्थ हे फार महत्त्वाचं म्हणजे इश्यू आहे. तर प्रत्येक पेशंटने त्या त्या तज्ज्ञ डॉक्टरांना जर दाखवलं तर ते अगदी सुरुवातीलाच तो आजार बरा होण्याची फार जास्त शक्यता असते. तर मला असं म्हणायचं की आपण जेव्हा एखादी गोष्ट कांना घशात जर काय त्रास होत असेल तर त्या त्या तज्ज्ञाला दाखवलेलं आणि इलाज केलेलं फार बरं राहील की अगदी थोडक्यात ते आटोपात येईल.
1: माता याच गोष्टीला लागून जो पुढचा प्रश्न येतो तो असा येतो की हे समजायचं कसं, कारण कानाच्या आतला भाग असतो, नाकाच्या पण आतला भाग आहे, घशाच्या आतला भाग आहे, आणि हे काही कॉमन सिम्पटम्स नाही की जसे कॉमन आजार असतात. मग ते आपण समजायचं कसं की माझ्या कानामध्ये त्रास होतोय, नाकामध्ये त्रास होतोय, घशामध्ये त्रास होतोय.
2: कानाशी निगडीत जर बघितलं तर कान दुखणे, कानातून पू येणे किंवा चक्कर येणे, कानात वेगवेगळे आवाज येणे किंवा ऐकण्याची प्रक्रिया कमी होणे हे फार म्हणजे लगेचच आपल्या लक्षात येणाऱ्या गोष्टी आहेत. हे जर आपल्याला लक्षात आलं तर आपण लगेचच कानना घसा तज्ञाला दाखवू शकता आणि त्यांचा एक महत्त्वाचा तुम्ही सल्ला घेऊन त्याप्रकारे ट्रीटमेंट करू शकता. आता घशासाठी जर बघितलं तर घसा दुखणे, आवाज बदलणे, खाण्यापिण्याला अडथळा तयार होणे किंवा घशात सूज येणे असे प्रकार झाले तरी आपण कन्सल्ट करू शकतो. नोज ब्रिदिंग प्रॉब्लेम जर होत असेल तर आपण कानना घशा तज्ञाशी संपर्क साधू शकता, कारण श्वास घेणे हे सुद्धा फार महत्वाची प्रक्रिया आहे. तर नाकाशी निगडीत आता शिंका येणे, सर्दी होणे, वारंवार सर्दी होणे, सायनस सारखे आजार निर्माण होणे, त्याच्यामुळे बऱ्याच दिवस राहिल्यामुळे हेडेक होणे, ह्या जर गोष्टी असतील तर आपण त्या कानना घसा तज्ञाकडे लगेच जाऊन दाखवू शकता.
1: अच्छा, आता याच्यासोबत आता दुसरा जो एक विषय येतो तो असा की जर समजा कानाचा, घशाचा किंवा नाकाचा जर असा कुठला आजार झाला असेल तर त्यावेळेस बरेच जण काय करतात की सेल्फ मेडिकेशनचा भाग करतात, म्हणजे मेडिकलमध्ये जाणं, कान दुखतं काहीतरी द्या, मग ते काहीतरी ड्रॉप देणं, किंवा नाकामध्ये काहीतरी त्रास होतोय म्हणून तर नाकातला पण ड्रॉप देणं किंवा तुम्ही काहीतरी घ्या, घशामध्ये दुखतंय तर काहीतरी विक्सच्या गोळ्या घ्या किंवा काहीतरी तुम्ही असं करा. तर असं बऱ्याच वेळेस होतं, तुम्हाला काय वाटतं की यावेळेस?
2: हा फार महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारलेला आहे. आपल्याकडं मी सुरुवातीलाच म्हणण्यासारखं हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर फार कमी आहे, डॉक्टर्स फार कमी आहेत आणि लोकांमध्ये अवेअरनेस नसल्यामुळं हा भाग केला जातो. मला असं म्हणायचं आहे कोणत्याही आजाराचं निदान करून ट्रीटमेंट करणं हे म्हणजे पॉईंट टू पॉईंट झाल्यासारखं होईल. पण एखाद्या वेळेस आपण हे न करता उगं कान दुखते म्हणून मेडिकलमधून औषध घ्यायचे, पण कान दुखण्याचे 100 कारणं आहेत, घसा दुखण्याचे 100 कारणं आहेत किंवा नाकाचा त्रास होण्याचे बरेच कारण असतात. जर तुम्ही त्या तज्ज्ञाकडे गेलं तर ते कान दुखण्यामागचं कारणही स्पेसिफिकली ते बघू शकतात आणि त्या स्पेसिफिक ट्रीटमेंट ते करू शकतात. आपण नुसता कान दुखतो म्हणून कान वॅक्समुळं दुखू शकतो, कान फुटल्यामुळं दुखू शकतो, कानात जखम झाल्यामुळं दुखू शकतो, आपण उगा एक पेन किलर घ्यायचा आणि कानात ड्रॉप टाकायचं हे जे ट्रीटमेंट आहे ते तुमच्या त्या प्रॉब्लेम ओरिएंटेड झाली परंतु डिसीज ओरिएंटेड होत नाही, त्या आजाराशी निगडीत नाही झाली ते. त्याच्यामुळं हा आजार जरी तुम्हाला टेम्पररी बरा वाटला तरी तो जर समजा कान दुखण्याचं कारण जर कान फुटलेलं असल्यामुळं दुखत असेल आणि आपण वॅक्सची ट्रीटमेंट करतोय तर डेफिनेटली ट्रीटमेंट रॉंग वेने जाते आणि मग त्याच्याप्रमाणे तो आजार वाढतो आणि मग एक ऑपरेशनसारखी स्टेज येते किंवा इमर्जन्सीज होतात. ज्या गोष्टी 10 रुपये 20 रुपयामध्ये बऱ्या होण्यासारखे 50 100 रुपयामध्ये बऱ्या होण्यासारख्या गोष्टी हजारोमध्ये जातात. तर ते टाळण्यासाठी मी म्हणल्यासारखं की एखादा जर आपणाला त्रास होत असेल तर त्याचे तज्ज्ञ जर तुम्ही दाखवून घेत असाल तर एक स्पेसिफिक ट्रीटमेंट होते, म्हणून तज्ज्ञांशी सल्ला करून घेतलेलं बरं.
1: अच्छा श्रोतेव, आपण आरोग्यमंत्र या कार्यक्रमामध्ये जी चर्चा करत आहोत ते डॉक्टर जलील मुजावर यांच्याशी. ते सोलापूर येथील सुप्रसिद्ध असे ENT सर्जन आहेत आणि आज आपला योगायोग आहे की ते आज रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत आणि आपल्याला किमान आपण कान घसाने नाक या संदर्भातले जे आजार असतात किंवा त्या संदर्भातली जी माहिती आहे ती आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने मिळत आहे. जसं की आपण आता पाहतो की जसं सीझन बदलला, ऋतुमान बदलला की काही आजार होतात, समजा जसं की सर्दी खोकला पडसा होणं, ताप येणं, मलेरिया होणं किंवा अशा बऱ्याचशा गोष्टी घडत असतात, उन्हाळा खूप आला तर सनबर्न होणं अशा गोष्टी असतात. मग असं काही सीझन बदलल्यानंतर सुद्धा कान नाक घसा असा काही त्रास होत असतो का?
2: सीझन बदलल्यानंतर फार तर नोज आणि घशाचे म्हणजे नाक आणि घशाचे त्रास होतात बऱ्याच लोकांना. एकदम वातावरण बदलल्यामुळं आपली बॉडी त्याला ॲक्सेप्ट करण्यात थोडा वेळ घेते. त्या दरम्यान घसा दुखणे, टॉन्सिलवर सूज येणे, घशाचे इन्फेक्शन होणे किंवा सर्दी होणे, नाकातून पाणी येणे, शिंका येणे, नाक ब्लॉक होणे हे प्रकार होऊ शकतात पर्टिक्युलर सीझन बदलल्यानंतर. तर त्याचा तेवढा सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट आपण घेऊ शकतो आपल्या म्हणजे तुमचे जे रुटीन फिजिशियन असतात किंवा जे आपले फॅमिली डॉक्टर असतात त्यांच्याकडून तो तेवढा आजार तुम्ही बरा करून घेऊ शकता.
1: अच्छा, खरं तर आपण सर्जन आहात, पण आपल्याला एक अजून आणखीन एक असा कॉमन प्रश्न विचारायचा आहे की जसं आजकाल आपण पाहतो मोबाईलचं युग आहे, त्याच्यामुळे निश्चितच माणूस 24 तास त्या मोबाईलमध्ये गुंतलेला असतो, एकतर पाहण्यामध्ये नाहीतर ऐकण्यामध्ये. मग ऐकण्याचं माध्यम म्हणतं की कानामध्ये इयरफोन घाला आणि ते ऐकत राहा नेहमी, त्याच्यामुळे निश्चितच ऐकण्याची क्षमता असेल किंवा कानाचे असे कुठले आजार उद्भवू शकतात का?
2: अगदी बरोबर आहे, महत्वाचा प्रश्न आहे हा की आजकाल जे हेडफोन वापरले जातात कानामध्ये जे इयरबड्स ठेवतात आतमध्ये जे ठेवतात ते फार चुकीचं आहे. आपल्या तिथून जाणारा साऊंड हा डायरेक्टली आपल्या कानाच्या पडद्यावर म्हणजे कानाचा पडदा म्हणजे अग्नी मेंदूचा पडदा आपण म्हणू शकतो त्याच्यावर त्याची त्या साऊंडची बॉम्बार्डिंग होत असते. तर आपण ते डायरेक्ट साऊंड देऊन हा जर प्रकार कंटिन्युअसली राहिला तर लवकरच ते बहिरेपणा येण्याचे चान्सेस असतात. किंवा साऊंडची इंटेन्सिटी जर कंटिन्युअसली म्हणजे आपल्या ब्रेनमध्ये जर जात असेल तर चक्कर येणे, डोकं दुखणे असे प्रकार होऊ शकतात. तर साऊंड हे आपण डिस्पर्स होऊन जायला पाहिजे आपल्या कानामध्ये, तर नाके डायरेक्ट जायला पाहिजे. तर जर तुम्ही इयरबड ठेवत असाल तर तुम्ही डायरेक्ट साऊंड तुमच्या ब्रेनकडे पाठवतात आणि हे चुकीचं आहे. त्याच्यामुळं जर तुम कानात इयरबड ठेवणे हे तर मी म्हणेन 100% चुकीचं आहे. त्याच्यावर कानावर ठेवणारे जे इयरफोन्स आहेत ते तुम्हाला जर शक्य नसेल तर ओव्हर द इयर हे तुम्ही वापरू शकता. ते कमी स्लो साऊंड मध्ये नाके तुम्ही जे कानात ठेवताय ते चुकीचं आहे.
1: नाही पण त्याला काहीतरी असं आपण हे ठेवू शकलं, कारण आता आपण पाहत आहोत की मार्केटमध्ये तर किती तर नवीन नवीन प्रकारचे इयरबड्स येत आहेत जे की कानामध्ये घातले जातात ब्ल्यूटूथ पासून ते बरेचसे, आणि त्याला अवॉइड करणं पण तेवढ्या सहजासहजी शक्य होत नाही. तर आपण असं दिवसातला काही टाइम फ्रेम ठरवू शकतो का की एवढ्या वेळेस वापरा किंवा न वापरा असं काही सांगू शकतो?
2: अगदी, साऊंड जर तुम्ही कंटिन्युअसली 8 तास वापरत असाल डायरेक्ट इयरमध्ये फोन ठेवून तर जे लोक 50 ते 60 वर्षाच्या वयात बहिरे होतात ते 30 ते 40 वर्षाच्या वयातच बहिरे होऊन जातील. आणि ऐकणे ही प्रक्रिया बघण्या पाहण्यासारखी आहे. डोळे जेवढे महत्वाचे आहेत तेवढे ऐकणे सुद्धा महत्वाचं आहे. तर आपणाला जर तो बहिरेपणा नको आहे, लवकरच बहिरे व्हायचं नसेल तर आपल्याला हे टाळावं लागणार आहे. आणि मला असं म्हणायचं की ज्या कंपन्या हे इयरबड्स बनवतात त्यांनी अगदी हे म्हणजे चुकीचं आहे असं मला वाटतं, तर त्यांनी त्या प्रकारात मॉडिफिकेशन करून ओव्हर द इयर ठेवण्याचे जे इन्स्ट्रुमेंट आहे ते लॉन्च करायला पाहिजे जे आपल्या हेल्थला ड्रॉमा देतात. असे ऑब्जेक्ट्स बनवणं हे मला असं वाटतं त्याच्यामध्ये सुद्धा तो फार मोठा रिसर्चचा भाग आहे, पण त्याच्यात सुद्धा इम्प्रूव्ह आला पाहिजे. आणि मी एक काना घसा तज्ज्ञ म्हणून सांगू इच्छितो की तुम्ही कानामध्ये ठेवत असलेले इयरबड हे अगदी चुकीचे आहेत. तुम्ही कानाच्या वर ठेवू शकता आणि ऐकू शकता.
1: अच्छा, श्रोते परत एकदा आपल्याला आठवण करून देऊ इच्छितो की आपण डॉक्टर जलील मुजावर जे ENT सर्जन आहे, सोलापूर येथील सुप्रसिद्ध असे ENT सर्जन आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करत आहोत. याच्यासोबत आणखीन एक असा विषय तो म्हणजे की जसं लहान वयातले मुलं असतात किंवा मिड रेंजमधले म्हणजे साधारणतः तरुण आणि वयोवृद्ध, तर यांच्या कान घसा आणि नाकाच्या संदर्भातल्या आजारामध्ये अशी काही वर्गवारी असते का? किंवा समजा आता एखादा तरुण असेल किंवा वृद्ध असेल तो सांगू तर शकेल किंवा आम्हाला कमी ऐकायला येतं किंवा माझ्या नाकामध्ये प्रॉब्लेम आहे. लहान मुलांमध्ये जर असं असेल तर मग त्यासाठी काही जे कोणी पालक असतील त्यांनी काय असं काळजी घेतली पाहिजे?
2: अगदी बरोबर आहे, लहान मुलं ऐकत नाहीत किंवा बोलत नाहीत हा प्रकार आपल्याला फार उशिरा समजतो, कारण त्यांना ते समजणे आणि सांगण्याची प्रक्रिया फार लेट असते. तर आजकाल आपण आता बऱ्याच आता लहान मुलांच्या हॉस्पिटल्समध्ये आपण हे म्हणजे अवेअरनेस दिलेला आहे की जो जन्मलाय मुलगा तो खरंच ऐकतो का आणि तो भविष्यात बोलू शकेल का हे पाहण्याच्या काही टेस्ट आहेत. तर आपण ते स्क्रीनिंग टेस्ट करत असतो. बेरा नावाची एक टेस्ट आहे, ओई नावाची एक टेस्ट आहे, त्याच्यामध्ये आपल्याला तो जन्मलेलं बाळ ऐकतं का हे आपण त्या टेस्टनुसार माहीत करून घेऊ शकतो. आणि फिजिकल एक्झामिनेशनसुद्धा करतो आपण, कानाची एंडोस्कोपी करतो, कानामध्ये पडदा आहे का, कान व्यवस्थित आहे का. तर मला असं म्हणायचं आहे की प्रत्येक जन्मलेल्या मुलाची कानना घशाची टेस्ट होणं फार आवश्यक आहे. त्यातल्या त्यात कानाची टेस्ट फार महत्वाची आहे.
1: कारण जर वर्षापर्यंत ही करावी,
2: अगदी आपण ते जन्मलेल्या बाळापासून ते 2 वर्षाच्या आत आपल्याला ही रिपोर्टिंग होणं आवश्यक आहे. कारण जर एखादं बाळ ऐकत नाही, हे प्रक्रिया जर आपल्याला वयाच्या 2 वर्षाच्या आत कळाली, तर आपण त्याचा इलाज म्हणजे सर्जिकली म्हणा किंवा फिश थेरपीनं किंवा हिअरिंग एड्स देऊन आपण ते इम्प्रूव्ह करू शकतो. पण जर ते ही प्रक्रिया जर आपल्याला 2-3 वर्ष 4 वर्षाच्या दरम्यान जर जाणवली, तर ते ऐकण्याच्या प्रक्रियेत इम्प्रूव्हमेंट करणं, किंवा प्रत्येक माणूस हा ऐकल्यामुळेच बोलतो, तर बोलण्याची प्रक्रिया डेव्हलप फक्त ऐकण्यामुळे होत असते. एखादा मुलगा जर ऐकतच नसेल जन्मल्यापासून, तर तो बोलणार सुद्धा नाहीये. त्याच्यामुळं आपल्याला ऐकण्याच्या प्रक्रियेचा तपास लवकरात लवकर वयाच्या 2 वर्षाच्या आतच व्हायला पाहिजे. त्याचं निदान करून त्याचा इलाज 2 वर्षाच्या वयाच्या आतच ते व्हायला पाहिजे, तरच तो ऐकली आणि बोलल पण. पण बऱ्याच वेळा आता आपण बघतो की ऐकत नाही किंवा बोलत नाही, मुलगा बोलत नाही म्हणून आमच्याकडे येतात लोक वयाच्या 10 वर्षाच्या वयात. तेव्हा आमच्या लक्षात येतं की ते ऐकत नाहीये आणि ऐकत नाही म्हणून बोलत नाही. मग त्यावेळी जेव्हा आम्ही त्यांच्या ऐकण्याबद्दलची रिपोर्टिंग करतो किंवा ट्रीटमेंट करतो, तेव्हा ते ऐकतील तर खरं, पण बोलण्याची प्रक्रिया तोपर्यंत लेट झालेली असते, त्यामुळे बोलण्यात तेवढा फ्लुएन्स नसतो. म्हणून बोलणे हे जर आपल्याला लवकर यायला पाहिजे, किंवा ऐकण्याची प्रक्रिया खरी ऐकणे हे आपल्याला वयाच्या 2 वर्षाच्या आतच व्हायला पाहिजे.
1: अच्छा, डॉक्टर जलील मुजावर, जे आपण खरं तर पाहायला गेलं तर दररोज खूप म्हणजे असे क्रिटिकल असे ऑपरेशन पण करत असता, अशा बऱ्याचशा रुग्णांना आपण म्हणजे फक्त सोलापूरच नाही तर थ्रूआउट महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश अशा ठिकाणून सुद्धा आपल्याकडे अनेक पेशंट्स येतात आणि जे क्रिटिकल पेशंट झाले असतात असे ऑपरेशन करतात कान नाक घशाच्या संदर्भामध्ये. आणि आपण जर हे पाहायला गेलं असे ऑपरेशन्स वगैरे पाहिलं, तर तुम्हाला याची बेसिक गोष्ट कुठली वाटते की ह्या ऑपरेशनच्या लेवलपर्यंत ती केस येऊ नये याच्यासाठी अगोदरच काय प्रिकॉशन घ्यायला हवेत असं आपल्याला वाटतं?
2: कोणत्याही आजारांचे आपण, मी तुम्हाला सुरुवातीला म्हणल्यासारखं, जर त्रास होत असेल तर त्या त्या तज्ज्ञाकडे जर आपण दाखवलं सुरुवातीलाच त्रास सुरू झाला, तर त्याचं लवकर निदान होईल आणि लवकर ट्रीटमेंट होईल, जेणेकरून ते फार लेट होऊन ऑपरेशनच्या स्टेजपर्यंत येऊ नये. पण आता आपण जेव्हा पाहतो की आमच्याकडे जेव्हा पेशंट येतात तेव्हा ते फार उशीर होऊन आलेले असतात, त्यांचं हिअरिंग लॉस झालेलं असतं, मेंदूचा पडदा खराब झालेला असतो, काना तुटलेले असतात, हाडामध्ये ते आजार गेलेला असतो, किंवा नाकाचे आजार अगदी ब्रेनपर्यंत गेलेले असतात, घशाचे आजार अगदी कंट्रोलच्या बाहेर गेलेले असतात. पण तरीसुद्धा आता या सध्याच्या प्रेझेंट युगामध्ये एंडोस्कोप आल्यापासून हे आजारसुद्धा आपण अगदी टोकाला जाऊनसुद्धा अगदी सुरळीतपणे बरे करू शकतो. कारण कानात जाणाऱ्या दुर्बिणी अगदी छोट्या छोट्या आहेत, आपण तिथपर्यंत जाऊन तो आजार बरा करू शकतो. बेस कल्ला म्हणजे अगदी ब्रेनच्या खालच्या भागातसुद्धा आपण नाकातून जातो आणि आपण तो आजार तिथं बरा करतो. पहिलं जे अगदी फार मेजर ऑपरेशन व्हायचे, ते मेजर ऑपरेशन अगदी आपण आता एंडोस्कोपीच्या याच्यामुळं अगदी सुरळीतपणे आणि सिम्प्लिफाईड करू शकतो. इव्हन कितीही मोठे आजार झाले तर कान नाक घशात अवेलेबल असलेल्या दुर्बिणीमुळं आपण हे ऑपरेशन अगदी सक्सेस रेटपर्यंत करू शकतो. हे आत्ताच्या तंत्रज्ञानाचा एक फार मोठा फायदा कान नाक घसा तज्ज्ञाला झालेला आहे आणि आपण ते करतो.
1: डॉक्टर जलील मुजावरजी, खरं तर मी आता तुमच्या थोडंसं पर्सनल लाईफकडे येतो, कारण तुम्ही हे खूप टेक्निकली गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि मेडिकली सांगितलेल्या आहेत, पण मूळतः तुमचं मूळ गाव हे आपल्या उस्मानाबाद जिल्ह्यातलंच लोहारा तालुका या ठिकाणचं आहे. आपलं शिक्षण पण त्याच ठिकाणी झालेलं आहे. त्यानंतर आपण अंबाजोगाई इथे शिक्षण घेतलं 12वीपर्यंतचं. त्यानंतर जे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे औरंगाबादचं, त्या ठिकाणी आपण मेडिकलचं शिक्षण घेतलं आहे. MS पण तिथूनच झालात आणि त्यानंतर मग पण आपण सोलापूरला एका साध्या क्लिनिकपासून ते आज एवढं प्रतितयश असं आपलं मुजावर हॉस्पिटल आपण उभा केलेला आहे. तर या सर्व गोष्टी ज्या आपल्याला लहानपणापासून घडल्या याच्या पाठीमागे तुम्हाला म्हणजे श्रेय जर द्यायचं म्हणतं तर तुम्ही कोणाला देण्यासाठी?
2: डेफिनेटली याचं श्रेय तर माझ्या आई वडिलांनाच. फार एक भावनिक प्रश्न विचारला, मी बोलू शकत
1: नाही. कारण कसं आहे डॉक्टर साहेब, आम्ही जसं पाहिलेलं आहे की तुमचा पूर्ण इतिहास, तुमची जी पूर्ण हिस्ट्री आहे ती पण आम्ही थोडीशी माहिती काढली, तर त्याप्रमाणे जर पाहायला गेलं तर आपण खूप एका कॉमन बॅकग्राऊंडहून आलेला आहात. तुमचे घरचे जे आहेत ते खूप असे म्हणजे गरिबी परिस्थितीतून तुम्ही वर आलेला आहात आणि तुमचा लहानपणीचा जर इतिहास जरी पाहिला तर तुम्ही कंदिलावर अभ्यास करूनसुद्धा शाळेमध्ये असताना तुम्ही 1st क्रमांकमध्ये 10वीला पास झालेला होता. तर अशा पद्धतीनं जर सगळा विचार केला तर आत्तापर्यंतचा एवढा सगळा प्रवास बघून तुम्हाला काय वाटतं की कॉमन घरातले मुलंसुद्धा एवढं मोठं प्रतियश मिळवू शकतात का? तुम्हाला काय?
2: अगदी मिळवू शकतात. माझं जर तुम्ही पहिल्या विचारलेल्या प्रश्नाचं श्रेय तर मी माझ्या आई वडिलांनाच देईन. आणि आपण अगदी कॉमन म्हणजे अगदी गरीब ते गरीब घरामध्ये सुद्धा असे होतकरू विद्यार्थी असतात आणि करतात ते आपण बघतो. भेटतात सुद्धा आणि मी ते केलेलं आहे.
1: अच्छा, आणि असा एक विषय आहे की आता ज्यावेळेस तुम्ही, तुमचं आणखीन एक वैशिष्ट्य सांगायचं म्हणलं तर जे मला पर्सनली माहिती आहे ते म्हणजे उस्मानाबाद जिल्ह्यातून खास करून लोहाऱ्यातून असे जर कोण पेशंट तुमच्याकडे आले तर प्रायोरिटीनं तुमच्याकडे अनेक खूप गर्दी असताना सुद्धा तुम्ही त्या पेशंटना घेता आणि कुठलीही फी न आकारता सुद्धा तुम्ही त्यांना पूर्ण उपचार देता. हे
2: आपण म्हणतो ना मातीचं ऋण असतं. माझ्या गावचे लोक येतात तेव्हा मला फार बरं वाटतं.
1: अच्छा,
2: मी त्यांना पेशंट म्हणून नाही घेत तर ते माझ्या गावचे आलेत म्हणून घेतो. नंबर नसताना सुद्धा घेतो आणि त्यांचे मला सेवा करण्याची एक संधी मिळाली म्हणून मी त्यांची फीस नाही घेत. मी निशुल्क त्यांची सेवा करत असतो.
1: आणि डॉक्टर जलील मुजावरजी, खरं तर हे सांगण्याचं कारण असं होतं की हा शेवटचा जो पार्ट होता एक 2-4 मिनिटाचा तो याच्यासाठी होता की आमचा रेडिओ तेरणाचा एक ब्रीद आहे की आपली माणसं आपला आवाज. आणि आमचं जे हे रेडिओ तेरणाचं आपली माणसं जे आहेत आपल्या जिल्ह्यातले आहेत आपल्या गावातले आहेत आणि हे माणसं जे ग्लोबली खूप सक्सेसफुल झाले आहेत, म्हणजे तुम्ही देश विदेशामध्ये तुमचे प्रबंध सादर केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये तुमचं नाव हे खूप आदरानं घेतलं जातं की कान घसा नाक तज्ज्ञ म्हटलं तर मग डॉक्टर जलील मुजावर. तर हे जे आहे ते हे आमच्या उस्मानाबादचं वैभव आहे की जे खूप मोठ्या स्तरावर पोहोचलेलं आहे. तर हे आम्हाला आमच्या सर्व लोकांना पण कळावं आणि जे लोकल हिरो आहेत त्यांना ग्लोबल करण्याचं काम रेडिओ तेरणा करतं आपली माणसं आपला आवाजच्या माध्यमातून, त्यासाठी हा शेवटचा टच होता. आणि म्हणून तुम्ही त्या पाठीमागल्या फ्लॅशबॅकमध्ये गेलेला आहात. म्हणून तुम्हाला असं कुठलं एखादं गाणं जे आहे की तुमच्या डोक्यामध्ये चालू आहे त्या फ्लॅशबॅकमधलं?
2: ये दोस्ती हम नहीं छोडेंगे.
1: अच्छा, म्हणजे तुम्हाला शाळेतला पूर्ण भाग आठवला. तर डॉक्टर जलील मुजावर यांचं ENT हॉस्पिटल जे आहे ते सिद्धेश्वर मंदिराच्या समोर आहे, जिथे आपल्याला ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आहे. आपण कधी पण गेलात आपल्या उस्मानाबाद जिल्ह्यातले म्हणून जर तुम्ही गेलात तर डॉक्टर जलील मुजावर हे आपल्या स्वागतासाठी तिथे असतील आणि तुम्हाला योग्य आणि खूप चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन करतील. डॉक्टर जलील जे आपण या ठिकाणी आलात आणि खूप चांगली अशी कानाच्या बाबतीतली जी माहिती सांगितली कमी शब्दामध्ये पण अतिशय मार्मिक आणि योग्य ती माहिती होती, ती सर्व आमच्या श्रोत्यांना ऐकून निश्चित ते अवेअर झाले असणार आहेत, ते जागृत झालेले असणार आहेत. आपण आज रेडिओ तेरणामध्ये येऊन जी हे माहिती आपली शेअर केली त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो.
2: नमस्कार.
1: आणि आपण एकत्र आहात रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज. रेडिओ तेरणा ट्यून करा 90.4 FM किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा ॲपल फोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवर रेडिओ तेरणा हे ॲप उपलब्ध आहे. किंवा आपण रेडिओ गार्डनवरही रेडिओ तेरणा हे ऐकू शकता. त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील उस्मानावरला जर आपण टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तेरणा. किंवा आपण http://radio.coe.usmanabad.ac.in या वेबसाईटला भेट देऊन ऐकू शकता रेडिओ तेरणा. आपण आमच्या फेसबुक पेज आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा, लाईक करा. तसेच आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा. त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500900. ऐकत राहा, आनंदी राहा. रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज.

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन. माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून भव्य दिव्य माहेर मंगळागौरी महोत्सवाचं रविवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता आयोजन. आनंद उत्साहासह भव्य आकर्षक बक्षिस जिंकण्याची सुवर्ण संधी. स्थळ लेडीज क्लब धाराशिव.
1: प्रथम पारितोषिक 50,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 35,000 रुपये, तृतीय पारितोषिक 25,000 रुपये. प्रोत्साहनपर 11,000 रुपयांची 3 आणि 5,000 रुपयांची 2 पारितोषिके.
0: माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी किमान 10 महिलांचा ग्रुप असणे आवश्यक. ग्रुपमध्ये विवाहित एकल महिला असाव्यात, मुली नको. मुलींचा वेगळा ग्रुप असेल तर त्यांना वेगळी बक्षिसं देण्यात येतील. प्रत्येक ग्रुपला 5 ते 10 मिनिटाचा वेळ असेल. म्युझिक गाणी स्वतः आणावीत. भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन.
1: नोंदणीसाठी संपर्क लेडीज क्लब धाराशिव. नोंदणीची अंतिम दिनांक 4 सप्टेंबर 2026. अधिक माहितीसाठी संपर्क सौ नैना वाघ मॅडम, मोबाईल 94 22 93 41 80, सौ पुनगडे मॅडम 94 20 200 549, सौ जाधवर मॅडम 940 46 253 52, श्रीमती संगीता भोरे मॅडम मोबाईल 98 50 26 29 16.
0: तेव्हा माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सर्व महिला भगिनींनी सहभागी होऊन आनंद उत्सव साजरा करावा असं आवाहन जिल्हा परिषदेच्या तथा लेडीज क्लब धाराशिव अध्यक्षा माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे. स्थळ लेडीज क्लब धाराशिव.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन, माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून भव्य दिव्य माहेर मंगळागौरी महोत्सवाचं रविवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता आयोजन। आनंद उत्साहासह भव्य आकर्षक बक्षिस जिंकण्याची सुवर्ण संधी। स्थळ लेडीज क्लब धाराशिव।
1: प्रथम पारितोषिक 50,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 35,000 रुपये, तृतीय पारितोषिक 25,000 रुपये, प्रोत्साहन पर 11,000 रुपयांची 3 आणि 5,000 रुपयांची 2 पारितोषिके।
0: माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी किमान 10 महिलांचा ग्रुप असणे आवश्यक। ग्रुपमध्ये विवाहित एकल महिला असाव्यात, मुली नको। मुलींचा वेगळा ग्रुप असेल तर त्यांना वेगळी बक्षिस देण्यात येतील। प्रत्येक ग्रुपला 5 ते 10 मिनिटांचा वेळ असेल। म्युझिक गाणी स्वतः आणावीत। भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन,
1: नोंदणीसाठी संपर्क लेडीज क्लब धाराशिव। नोंदणीची अंतिम दिनांक 4 सप्टेंबर 2026। अधिक माहितीसाठी संपर्क सौ नैना वाघ मॅडम, मोबाईल 9422-9941-80, सौ पुनगडे मॅडम 9420-2549, सौ जाधवर मॅडम 9404-2332-52, श्रीमती संगीता भोरे मॅडम मोबाईल 9850-2629-16।
0: तेव्हा माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सर्व महिला भगिनींनी सहभागी होऊन आनंद उत्सव साजरा करावा असं आवाहन जिल्हा परिषदेच्या तथा लेडीज क्लब धाराशिव अध्यक्षा माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे। स्थळ लेडीज क्लब धाराशिव।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

0: भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन। माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून भव्य दिव्य माहेर मंगळागौरी महोत्सवाचं रविवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता आयोजन। आनंद उत्साहासह भव्य आकर्षक बक्षीस जिंकण्याची सुवर्ण संधी। स्थळ लेडीज क्लब धाराशिव।
1: प्रथम पारितोषिक 50,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 35,000 रुपये, तृतीय पारितोषिक 25,000 रुपये, प्रोत्साहनपर 11,000 रुपयांची 3 आणि 5,000 रुपयांची 2 पारितोषिके।
0: माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी किमान 10 महिलांचा ग्रुप

0: असणे आवश्यक. ग्रुपमध्ये विवाहित एकल महिला असाव्यात, मुली नको. मुलींचा वेगळा ग्रुप असेल तर त्यांना वेगळी बक्षिसं देण्यात येतील. प्रत्येक ग्रुपला 5 ते 10 मिनिटाचा वेळ असेल. म्युझिक गाणी स्वतः आणावीत. भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन.
1: नोंदणीसाठी संपर्क लेडीज क्लब धाराशिव. नोंदणीची अंतिम दिनांक 4 सप्टेंबर 2026. अधिक माहितीसाठी संपर्क सौ नैना वाघ मॅडम, मोबाईल 9492-9941-80, सौ पुनगडे मॅडम 9420-2549, सौ जाधवर मॅडम 9404-2352-52, श्रीमती संगीता भोरे मॅडम मोबाईल 9850-2629-16.
0: तेव्हा माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सर्व महिला भगिनींनी सहभागी होऊन आनंद उत्सव साजरा करावा असं आवाहन जिल्हा परिषदेच्या तथा लेडीज क्लब धाराशिव अध्यक्षा माननीय सौ अर्चनाताई राणा जगदीश पाटील यांनी केलं आहे. स्थळ लेडीज क्लब धाराशिव.

0: भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन। माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून भव्य दिव्य माहेर मंगळागौरी महोत्सवाचं रविवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता आयोजन। आनंद उत्साहासह भव्य आकर्षक बक्षीस जिंकण्याची सुवर्ण संधी। स्थळ लेडीज क्लब धाराशिव।
1: प्रथम पारितोषिक 50,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 35,000 रुपये, तृतीय पारितोषिक 25,000 रुपये, प्रोत्साहनपर 11,000 रुपयांची 3 आणि 5,000 रुपयांची 2 पारितोषिके।
0: माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी किमान 10 महिलांचा ग्रुप असणे आवश्यक। ग्रुपमध्ये विवाहित एकल महिला असाव्यात, मुली नको। मुलींचा वेगळा ग्रुप असेल तर त्यांना वेगळी बक्षिस देण्यात येतील। प्रत्येक ग्रुपला 5 ते 10 मिनिटाचा वेळ असेल। म्युझिक गाणी स्वतः आणावीत। भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन।
1: नोंदणीसाठी संपर्क लेडीज क्लब धाराशिव। नोंदणीची अंतिम दिनांक 4 सप्टेंबर 2026। अधिक माहितीसाठी संपर्क सौ नैना वाघ मॅडम, मोबाईल 9422-9941-80, सौ पुनगडे मॅडम 9420-2549, सौ जाधवर मॅडम 9404-2352-52, श्रीमती संगीता भोरे मॅडम मोबाईल 9850-2629-16।
0: तेव्हा माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सर्व महिला भगिनींनी सहभागी होऊन आनंद उत्सव साजरा करावा असं आवाहन जिल्हा परिषदेच्या तथा लेडीज क्लब धाराशिव अध्यक्ष

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

1 2 3 4 5 6 7 8 भी पता है 7 8

0: भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन। माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून भव्य दिव्य माहेर मंगळागौरी महोत्सवाचं रविवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता आयोजन। आनंद उत्साहासह भव्य आकर्षक बक्षिसं जिंकण्याची सुवर्ण संधी। स्थळ लेडीज क्लब धाराशिव।
1: प्रथम पारितोषिक 50,000 रुपये, द्वितीय पारितोषिक

0: 35,000 रुपये, तृतीय पारितोषिक 25,000 रुपये, प्रोत्साहन पर 11,000 रुपयांची 3 आणि 5,000 रुपयांची 2 पारितोषिके.
1: माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी किमान 10 महिलांचा ग्रुप असणे आवश्यक. ग्रुपमध्ये विवाहित एकल महिला असाव्यात, मुली नको. मुलींचा वेगळा ग्रुप असेल तर त्यांना वेगळी बक्षिसं देण्यात येतील. प्रत्येक ग्रुपला 5 ते 10 मिनिटाचा वेळ असेल. म्युझिक गाणी स्वतः आणावीत. भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन.
0: नोंदणीसाठी संपर्क लेडीज क्लब धाराशिव. नोंदणीची अंतिम दिनांक 4 सप्टेंबर 2026. अधिक माहितीसाठी संपर्क सौ नैना वाघ मॅडम, मोबाईल 9492391480, सौ पुनगडे मॅडम 9420259, सौ जाधवर मॅडम 9404623352, श्रीमती संगीता भोरे मॅडम मोबाईल 9850269916.
1: तेव्हा माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सर्व महिला भगिनींनी सहभागी होऊन आनंद उत्सव साजरा करावा असं आवाहन जिल्हा परिषदेच्या तथा लेडीज क्लब धाराशिव अध्यक्षा माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे. स्थळ लेडीज क्लब धाराशिव.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।

0: उजळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा. भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून भव्य दिव्य माहेर मंगळागौरी महोत्सवाचं रविवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता आयोजन. आनंद उत्साहासह भव्य आकर्षक बक्षिसं जिंकण्याची सुवर्ण संधी. स्थळ लेडीज क्लब धाराशिव.
1: प्रथम पारितोषिक 50,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 35,000 रुपये, तृतीय पारितोषिक 25,000 रुपये. प्रोत्साहनपर 11,000 रुपयांची 3 आणि 5,000 रुपयांची 2 पारितोषिके.
0: माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी किमान 10 महिलांचा ग्रुप असणे आवश्यक. ग्रुपमध्ये विवाहित एकल महिला असाव्यात, मुली नको. मुलींचा वेगळा ग्रुप असेल तर त्यांना वेगळी बक्षिसं देण्यात येतील. प्रत्येक ग्रुपला 5 ते 10 मिनिटाचा वेळ असेल. म्युझिक गाणी स्वतः आणावीत. भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन
1: नोंदणीसाठी संपर्क लेडीज क्लब धाराशिव. नोंदणीची अंतिम दिनांक 4 सप्टेंबर 2026. अधिक माहितीसाठी संपर्क सौ नैना वाघ मॅडम, मोबाईल 9422-9941-80, सौ पुनगडे मॅडम 9420-2549, सौ जाधवर मॅडम 9404-2352, श्रीमती संगीता भोरे मॅडम मोबाईल 9850-2629-16.
0: तेव्हा माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सर्व महिला भगिनींनी सहभागी होऊन आनंद उत्सव साजरा करावा असं आवाहन जिल्हा परिषदेच्या तथा लेडीज क्लब धाराशिव अध्यक्षा माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे. स्थळ लेडीज क्लब धाराशिव.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन। माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून भव्य दिव्य माहेर मंगळागौरी महोत्सवाचं रविवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता आयोजन। आनंद उत्साहासह भव्य आकर्षक बक्षिस जिंकण्याची सुवर्ण संधी। स्थळ लेडीज क्लब धाराशिव।
1: प्रथम पारितोषिक 50,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 35,000 रुपये, तृतीय पारितोषिक 25,000 रुपये, प्रोत्साहनपर 11,000 रुपयांची 3 आणि 5,000 रुपयांची 2 पारितोषिके।
0: माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी किमान 10 महिलांचा ग्रुप असणे आवश्यक। ग्रुपमध्ये विवाहित एकल महिला असाव्यात, मुली नको। मुलींचा वेगळा ग्रुप असेल तर त्यांना वेगळी बक्षिसं देण्यात येतील। प्रत्येक ग्रुपला 5 ते 10 मिनिटांचा वेळ असेल। म्युझिक गाणी स्वतः आणावीत। भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन।
1: नोंदणीसाठी संपर्क लेडीज क्लब धाराशिव। नोंदणीची अंतिम दिनांक 4 सप्टेंबर 2026। अधिक माहितीसाठी संपर्क सौ नैना वाघ मॅडम, मोबाईल 9492-93-4180, सौ पुनगडे मॅडम 9420-200-549, सौ जाधवर मॅडम 9404-243-52, श्रीमती संगीता भोरे मॅडम मोबाईल 9850-26-29-16।
0: तेव्हा माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सर्व महिला भगिनींनी सहभागी होऊन आनंद उत्सव साजरा करावा असं आवाहन जिल्हा परिषदेच्या तथा लेडीज क्लब धाराशिव अध्यक्षा माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे। स्थळ लेडीज क्लब धाराशिव।

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नात जे जागवत हजारो संवेदना.
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज.
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मना मनाला जोडणारा बंध.
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नात जे जागवत हजारो संवेदना.
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ सुरेल संगीताचा नजराणा.
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज.
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मना मनाला जोडणारा बंध.
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नात जे जागवत हजारो संवेदना.
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज.
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध.
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.
2: ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना।
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज।
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मना मनाला जोडणारा बंध।
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मना मनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा।
4: कह दूं तुम्हें
5: हाँ
4: या चुप रहूं
5: ना,
4: दिल में मेरे आज क्या है,
5: क्या है

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नातं जे जागवतं हजारो संवेदना.
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज.
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध.
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.
2: ऐकत रहा, आनंदी रहा,